102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 2 आषाढ 1948 अर्थात 23 जून 2026. सकाळचे 5:57 झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो, मंगळवाद्यांनी आजच्या प्रसारणाला आम्ही सुरुवात करीत आहोत.

श्रोते हो, हा स्वर होता लता मंगेशकर यांचा. संत ज्ञानेश्वरांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत संतकवी दासगणू महाराज यांची शब्दरचना. संगीतकार आहेत राम किनकर आणि स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा.

श्रोते हो मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमा शेवटी ऐकूया. प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेली प्रवीण दौनी यांची भक्तीरचना. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, या भक्तिरचनेबरोबरच मंगलप्रभात भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 6:30 झाली आहेत. आता ऐकूया चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात सोनल गादेवार यांचे विचार.
1: नमस्कार, मी सौ सोनल मनोज गादेवार. माझ्या चिंतनाचा विषय आहे न्याय आणि शिक्षण. न्याय आणि शिक्षण ह्या आपल्या देशाच्या प्रगतीच्या दोन नाड्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळताना शासकीय यंत्रणा कमकुवत बनत चालली आहे. त्याचे अनिष्ट परिणाम भोगावे लागत आहेत. सत्यास न्याय मिळत नाही या निराशेतून पक्षकार आत्महत्येसाठीसुद्धा प्रवृत्त होत आहेत. तसेच मानसिक ताणतणावामुळे त्यांचे संतुलनसुद्धा बिघडत चालले आहे. हा अत्यंत नाजूक प्रश्न आहे. यावर चिंतन होऊन आवश्यक ती कार्यवाही होणं गरजेचं वाटते. ही एक अशी वास्तविकता आहे जी सर्वांच्या निदर्शनास यायलाच हवी. नुकतेच नीट परीक्षेचे उदाहरण बघा. अहोरात्र मेहनत करून विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली आणि अशा अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेचीसुद्धा पेपरफुटीची बातमी कानावर पडताच काय प्राण उरले असावेत त्या विद्यार्थ्यांमध्ये? संपूर्ण जीवनाच्या यशस्वीतेचा पाया आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल होण्याचा मूलभूत पाया शिक्षण आहे. पाया कच्चा असल्यास इमारतही ढासळल्याशिवाय राहणार नाही. खरे तर यासाठी न्यायनिवाडा होण्याकरिता विशेष न्यायालय स्थापन व्हायला हवेत आणि शिक्षणविषयक कोणतीही प्रकरणं सतर्क राहून तत्परतेने न्यायनिवाडा करता यायला हवा. स्वतःपुरता विचार न करता देशाचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असायला हवं. पूर्वी प्रभावी, समर्थ, आचारसिद्ध, शिस्तप्रिय आणि चरित्रवान शिक्षक होते. त्यामुळे समाजावर त्यांचा विशिष्ट प्रभाव होता. आज तो दिसत नाही, तर अगदी त्यांच्या उलट परिस्थिती निर्माण झालेली आहे. खाजगीकरणामुळे ही परिस्थिती अधिक बिघडत चाललेली आहे. त्यामुळे आजच्या काळात आदर्श आणि चरित्रवान शिक्षकाची समाजाला आणि या देशाला आवश्यकता आहे. जे विद्यार्थी हुशार आहेत त्यांना त्यांच्या कुवतीनुसार अपेक्षित शिक्षण मिळायला पाहिजे आणि गुणानुक्रमानुसार विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात यायला हवे. हे सर्व घडविण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे. काळानुरूप, समयानुरूप, परिस्थितीनुरूप न्यायव्यवस्थेतही परिवर्तन व्हायला पाहिजे. न्याय हा आपल्या आदर्श संस्कृतीचा मूलभूत पाया आहे. न्यायाला वाचा फोडण्यासाठी समर्थ नेतृत्वाची गरज आहे. दिवाणी आणि फौजदारीचे खटले चालतात, त्यामध्ये अनेक परिवारांची शारीरिक, आर्थिक आणि मानसिक होरपळ होत चाललेली आहे. न्यायव्यवस्था न्यायाधीशीच्या स्वाधीन असते, परंतु प्रदीर्घ काळात मुहापाई साक्षीदारसुद्धा कालांतराने बदलतात. त्यामुळे अनेक खटले प्रलंबित राहतात.

0: शेवटी न्याय मिळतच नाही. बऱ्याच अंशी या न्यायप्रणालीमुळे सत्य भरडले जात आहे. न्यायावरचा विश्वास यामुळे कमी होत चाललेला आहे. पक्षकारांना शिक्षण आणि कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे त्यांच्या कमजोरीचा फायदा उचलला जातो आहे. प्रलंबित खटले कितीतरी वर्ष चालतात आणि त्यासाठी अमाप पैसासुद्धा खर्च होतो आणि तो न्याय मिळवण्याआधीच अशा परिस्थितीत कोणीही कोणाची गय करत नाही. खरे तर न्याय म्हणजे फक्त शिक्षा नाही, तो मूल्यांशी जोडलेला असतो. त्यासाठी न्यायव्यवस्थेत काही तरतूद व्हायला हव्यात. कोणत्याही घडणाऱ्या घटनेवर अल्पावधीतच न्याय मिळायला पाहिजे अशी तरतूद होणे गरजेचे आहे. चांगली न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा आधारस्तंभ असते. न्याय लवकर, कमी खर्चात, पारदर्शक आणि सर्वांसाठी समान असेल तरच सामान्य जनतेचा विश्वास टिकून राहील. यात सुधारणा केवळ सरकारच नव्हे तर समाज, वकील, न्यायालये आणि नागरिक असे सर्वांनी मिळून करायला हव्यात.
1: श्रोतेहो, आताच आपण चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात सोनल गादेवार यांचे विचार ऐकलेत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. श्रोते हो, यावेळी सकाळचे 6:35 झाली आहेत. ऐकवत आहोत आमच्या आज प्रसारित होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा.

श्रोतेहो, रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये टोमॅटोवरील कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती, वाचक स्वर भावना कांबळे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर अनुक्रमे मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 6:55 दिनविशेष.

श्रोतेहो, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलासा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. मिश्र संगीताची वेळ असेल 7:40. 8:15 हिंदी चित्रपट संगीत.

श्रोतेहो, सकाळी 8:40 चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून. ठीक 10 सुगम संगीत, 10:30 NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकू शकाल. 11 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत. 12 वनिता मंडळ आणि 1 विविध भारती सेवेचे कार्यक्रम अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील.

श्रोतेहो, आमच्या सायंकालीन सभेत सायंकाळी 5:30 युवावाणी आणि 6 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. सायंकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमामध्ये कुक्कुटपालन याविषयी सुलोचना गजानन पांढरे, मुक्काम बिटरगाव बुद्रुक, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. रात्री 8:15 आणि रात्री 9 विविध भारती सेवेचे उर्वरित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. तर असे असतील आमचे आजचे कार्यक्रम. या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण.

0: श्रोते हो, कार्यक्रमाची रूपरेषा आताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी.
2: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात टोमॅटोवरील कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी. मंडळी, टोमॅटोवरील किडी याप्रमाणे: पाने पोखरणारी अळी म्हणजेच नागळी, फळे पोखरणारी अळी, लाल कोळी, फुलकिडे आणि पांढरी माशी. मंडळी, या किडींचे एकात्मिक कीड व्यवस्थापन याप्रमाणे: शेताची खोलवर नांगरणी करावी. ज्या शेतात पूर्वी कपाशी, मिरची, तूर, हरभरा ही पिके घेतलेली असतील तेथे टोमॅटो पिकाची लागवड करू नये. टोमॅटोची रोपे तयार करण्यापूर्वी झेंडूची रोपे तयार करावीत. टोमॅटोच्या पुनर्लागवडीपूर्वी टोमॅटोच्या शेतात झेंडूची लागवड करावीत. झेंडू या सापळा पिकाची लागवड अशा प्रकारे करावी की टोमॅटोची फुले हे झेंडूच्या कळीच्या अवस्थेशी जुळतील. फळे पोखरणारी अळी आणि नागअळीच्या प्रौढ अंडी घालण्यासाठी झेंडूकडे आकर्षित होतात. लागवडीनंतर 30 दिवसांनी पिकावर पाने पोखरणाऱ्या अळीचा किंवा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 10 लिटर पाण्यात 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. पांढरी माशी, फुलकिडे आणि कोळीच्या नियंत्रणासाठी डायफेन्थ्युरॉन 50% WP 12 मिली किंवा स्पायरोमेसिफेन 22.90% SC 12.5 मिली किंवा इमिडॅक्लोप्रेड 70% WG 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लागवडीनंतर 45 दिवसांनी फळे पोखरणाऱ्या अळीच्या निरीक्षणाकरिता प्रति हेक्टर 5 ते 10 कामगंध सापळे लावावेत. झेंडू पिकावर या किडींची अंडी दिसून येतील अशावेळी ट्रायकोगामा चिलोनिस प्रति हेक्टरी 50,000 अंडी या प्रमाणात किंवा 5% निंबोळी अर्काचा वापर करावा. प्रति हेक्टर 15 ते 20 पक्षी थांबे उभारावेत, यामुळे भक्षक पक्षी आकर्षित होतील. टोमॅटो पिकावरील रोग याप्रमाणे: मर रोग हा बुरशीजन्य रोग आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळसर होऊन झाडे मरतात. व्यवस्थापन याप्रमाणे: जमीन मध्यम प्रतीची, उत्तम निचऱ्याची असावी. चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर करावा. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकाची फेरपालट करणे आवश्यक आहे. कार्बेंडिझम 1 ग्रॅम किंवा कॅप्टन 3 ग्रॅम किंवा मेटल एक्झिल M 31.8% ES 2 मिली किंवा ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करून बियाण्याची पेरणी करावी. रोगाची लक्षणे दिसून आल्यास कॉपर ऑक्झिक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण साधारणतः प्रति 50 ते 100 मिली या प्रमाणात झाडाच्या बुंध्याशी गोलाकार करून द्यावे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण टोमॅटोवरील कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकली.
0: श्रोते हो, आताच आपण दैनंदिन कृषीवाणी हा कार्यक्रम ऐकलात. वाचक स्वर होता भावना कांबळे यांचा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. श्रोते हो, यावेळी 6:45 होत आहेत. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर अनुक्रमे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सर्वप्रथम आरोग्यम धनसंपदा.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. संपूर्ण खेडेगावामध्ये किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये सर्वात इझी आणि सर्व सिस्टर्स अंगणवाडी सेविका यांना शिकवली गेलेली तपासणी म्हणजे VIA. याचा अर्थ आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाला अत्यंत डायल्यूट करून लावले जाते आणि त्यानंतर जो भाग पांढरा पडतो त्या भागाकडून तुकडा म्हणजे त्या भागाचा छोटासा तुकडा घेतला जातो आणि तो तपासणीला पाठवला जातो. या तीन सोप्या टेस्टमुळे आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत आहे, होणार आहे किंवा नाही ह्याची कल्पना मिळते. तर ह्या टेस्ट अगदी सोप्या आहेत आणि माझा सर्वांना अगदी अनुरोध आहे की 35 नंतर सर्व स्त्रियांनी कमीत कमी पॅप्समिअर वर्षातून एकदा तरी करून घ्यावा. आता ह्यानंतर आपण खूप महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ते म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन म्हणजे काय. आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असून सर्वांना असं वाटतं की या लसीमध्ये जिवंत विषाणू आहे, परंतु ही टोटली गैरसमजूत आहे. या लसीमध्ये HPV विषाणूचा फक्त बाह्य भाग वापरला जातो आणि म्हणून त्याला व्हायरस लाईक पार्टिकल किंवा VLP तंत्रज्ञान असं म्हणतात. हा भाग शरीरात गेल्यानंतर प्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि भविष्यात HPV संसर्गाविरुद्ध संरक्षण तयार होते. ही लस कॅन्सर करत नाही आणि HPV संसर्ग सुद्धा करत नाही. भारतामध्ये ही लस आहे का? तर हो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या HPV लसी उपलब्ध आहेत. त्यामध्ये भारतात स्वतः तयार केलेली लस आहे सर्वावॅक. यामध्ये 4 कॅन्सर तयार करणाऱ्या विषाणूंचा भाग काढून त्याच्यातून ती लस तयार करण्यात

0: आलेली आहे. तसेच 9 विषाणूंचा समावेश असलेली गार्डासिल 9 ही सुद्धा लस भारतामध्ये उपलब्ध आहे. एचपीव्ही लस कोणाला द्यावी? एचपीव्ही लस घेण्यासाठी सगळ्यात योग्य वय आहे 9 ते 14 वर्ष. या वयात प्रतिकार शक्ती अधिक प्रभावीप्रमाणे प्रतिसाद देते. लैंगिक जीवन सुरू होण्या अगोदरच लस घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते. आज अनेक देशांमध्ये मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा एचपीव्ही लसीकरण करण्याची शिफारस केली जात आहे. एचपीव्हीचे किती डोस देण्यात यावे? 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात. 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:05 आणि हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
3: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण लहान मुलांचे पहिले गुरु म्हणजे पालक, विशेषत 25 ते 45 वयोगटातील लोक काय करू शकतात हे पाहू. हा वयोगट घर, नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे संगोपन या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणारा असतो, त्यामुळे त्यांच्या निर्णयांचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील उरलेल्या वस्तूंमधून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टी सहज करता येतात. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे चालणे, सायकल वापरणे किंवा कार पूल करणे यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज अनेक पालक मुलांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डेकोरेशन करतात किंवा फुग्यांचेही करतात की जे पर्यावरणाला फारच हानिकारक आहे. त्याऐवजी झाडे भेट देणे, कापडी पिशव्या वाटणे किंवा पर्यावरणपूरक पानाफुलांची सजावट वापरणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. याच वयोगटातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यांनी घरात सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा टेरेस गार्डन यासारख्या गोष्टी स्वीकारल्या तर पर्यावरणासोबतच भविष्यातील खर्चही कमी होईल. घरात कचऱ्याचे वर्गीकरण होत असेल तर त्या मुलाला घरात अगदी सुरुवातीपासूनच हे बाळकडू देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे की प्लास्टिक वेगळे ठेवले पाहिजे, प्लास्टिक कचरा वेगळा करून तो घंटागाडीला देणे किंवा कुठेही प्रवासाला जाताना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी वेगळी ठेवणे, काहीही खाल्ले त्याचे प्लास्टिकचं कव्हर असेल तर ते कव्हर किंवा कचरा हा नक्की त्या प्लास्टिकच्या पिशवीतच जाईल, त्या मुलाला मुद्दामून टाकायला देणे, त्या पिशवीतच ठेवायला लावणे अशा पद्धतीच्या सवयी आई बाबा आजी आजोबा सहजगत्या लावू शकतात. घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना कौतुकाने त्या मुलाने वेगळा ठेवलेला प्लास्टिकचा कचरा दाखवायला लावणे किंवा घरी आलेले झाड, फूल, पान, कळी हे कौतुकाने दाखवणे, त्याची आवड लावणे अशापासून झालेली सुरुवात ही पुढे जाऊन टेरेसवरील किचन गार्डनची हळूहळू जबाबदारी त्याला देणे यामध्ये रुपांतरित होऊ शकते. माझ्या माहितीत एक मुलगा होता, त्याला रस्त्याच्या कडेची झाडे जी आता पावसाळ्यानंतर जगत नाहीत ती झाडं आणून तो घरात लावायचा, तर त्याच्या आई वडिलांनी ते जंगल त्याला वाढवू दिलं होतं. आता त्याच्याकडे बोन्साई केलेली अनेक झाडं त्याने जगवली आहेत आणि जशी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ती झाडे तो जमिनीत लावायलाही देतो. अशा प्रकारे आपणही म्हणजे पालकांचेही हे कर्तव्य आहे की त्या मुलाची उपजत आवड जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीचा सपोर्ट देणे किंवा ती आवड लावणे ही सुद्धा आपणच करू शकतो. मुलं अनुकरणाने शिकत असतात, त्यामुळे आपण त्यांच्यापुढे काय आदर्श ठेवतो हीच बाब विचार करण्यासारखी आहे. सतत मोबाईलचा वापर आपण करत राहिलो तर ते मुलंही तेच पाहणार आणि मोबाईल मागणार. त्यापेक्षा आपण काही वाचन केले किंवा छोट्या छोट्या गोष्टी वाचून दाखवल्या तर त्या मुलाला

0: ही वाचनाची आवड लागते. जसे हे आहे अगदी त्याच पद्धतीने झाडांना पाणी घालत असताना त्या मुलाच्या हातातही छोटंसं भांडं देऊन झाडाला पाणी घालायला लावणे आणि मग त्याला आलेलं पान कौतुकाने दाखवणे की हे तू पाणी घातल्यानंतर आलेलं फूल फळ पान ह, आणि टाळ्या वाजवून आनंद साजरा करणे, हे कौतुक मुलांना सातत्याने झाडांभोवती राहायला उद्युक्त करते. बरेच पालक तक्रार करतात की मोबाईल शिवाय हा मुलगा जेवत नाही. त्याची पाळ्यामुळे कुठेतरी अगदी बालपणी रडल्यानंतर त्याला मोबाईल दिल्यामुळे सुरू झालेली आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्याऐवजी खिडकीतून एखाद्या झाड काऊ चिऊ दाखवला, फूल दाखवले किंवा आपल्या घरात छोटीशी बाग तयार करून त्यामध्ये त्याला गुंतवत राहिले तर मोबाईलचे दुष्परिणाम कमी होतील. आपणही कामापुरताच मोबाईल वापरला पाहिजे. मुलांची मानसिक जडणघडण ही दैनंदिन आयुष्यात समोर घरात काय घडत असते त्यावरही खूप अवलंबून असते. त्यामुळे आधी जबाबदार पालक झालात तर जबाबदार नागरिक तयार करू शकाल. सगळ्यांनी ठरवले तर या गोष्टी खरंच खूप सोप्या आहेत आणि घरात खेळीमेळीचे वातावरणही तयार करणारे आहेत. सुट्टीच्या दिवशी डबे घेऊन एखाद्या बागेत जेवायला गेलो आणि दुपार त्या बागेतच जर घालवली तरी सुद्धा आठवडाभर घरात बसलेली मुले मोकळी होतात. अशा छोट्या छोट्या आयडिया सतत कल्पकतेने तरुण आई वडिलांनी राबवल्या पाहिजेत.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, आताच आपण परिसर हा कार्यक्रम ऐकलात मुंबई केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 6:55 झाले आहेत.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: श्रोतेहो, आता ऐकूया दिनविशेष.

श्रोते हो, आज राष्ट्र लोकसेवा दिन आहे. श्रोते हो, दरवर्षी 23 जून रोजी संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन अर्थात लोकसेवा दिन हा साजरा केला जातो. समाजासाठी सार्वजनिक सेवेचे मूल्य आणि सद्गुण साजरे करण्यासाठी 20 डिसेंबर 2002 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावाद्वारे संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिन हा निश्चित करण्यात आला. श्रोते हो, संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेने असे स्थापित केले की सार्वजनिक सेवेची भूमिका, प्रतिष्ठा आणि मान्यता वाढवण्याच्या कार्यात केलेल्या योगदानासाठी सार्वजनिक सेवा दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा पुरस्कार हा प्रदान करण्यात येतो. श्रोते हो, या दिवसानिमित्त एवढंच. आणि यासोबतच श्रोते हो, आज मराठी नाटककार वसंत शांताराम देसाई यांची पुण्यतिथी आहे. श्रोते हो, वसंत शांताराम देसाई हे एक मराठी नाटककार, नाट्य समीक्षक आणि पदरचनाकार होते. त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या प्रेमसंन्यास या नाटकासाठी पदे देखील लिहिली होती. वसंत देसाई हे मराठी रंगभूमीचे चालते बोलते कोश समजले जायचे. विधिलिखित हे त्यांचे पहिले आणि अमृतसिद्धी हे त्यांचे दुसरे नाटक होते. हे दोन्ही नाटके त्यांनी बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका डोळ्यासमोर धरून लिहिली होती. श्रोते हो, वसंत देसाई यांनी अमृतसिद्धी हे नाटक, अशीच एक गोष्ट हे आत्मचरित्र याव्यतिरिक्त अनेक गोष्टींची निर्मिती केली. श्रोते हो, अशा या महान रचनाकार यांचा 23 जून 1994 रोजी मृत्यू झाला. त्यांना शतशहा नमन.

श्रोते हो, दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. संकलन आणि वाचक सुरू होता राहुल कंगल यांचा, आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही.
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना?
0: होय तर, जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण 102.7 मेगाहर्ट्झवर. यावेळी सकाळचे 7 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
3: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
4: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.
5: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
6: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
5: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
7: नॅक मान्यता प्राप्त.
6: संपर्क गजानन समृद्ध वारसर 95 274 28 472.

वळणा वळणांनी वाट चालते, हिरव्या ऋतूंना साथ घालते. गीत सृष्टीचे हवे हवे फुलांवरती रंग नवे, केसांमध्ये हिरवा मरवा रंग पसरला हिरवा हिरवा. मनामनात लपून ठेवूया, ठेवा व सुंदरीचा जपून ठेवूया.

एक झाड हिरवगार डोहाकडे झुकलेलं. एक थरा अवखळ खळाळून वाहणारा, एक डोंगर जलाशयात प्रतिबिंब पाहणारा, आज जे आहे ते उद्या असेल का? येणाऱ्या पिढीला ते पुस्तकातच दिसेल का? चला, वसुंधरेचा ठेवा जतन करूया.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास अनुक्रमे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला, झुले बाई झुला माझा.
2: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको वाणी.
3: जिथे जिथे आकाशवाणी, तिथे तिथे गोड गाणी.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्त

0: दस्तावेज आहे.
1: स्त्री पुरुषा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
2: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका. येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले,
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीच्या मतदार संघनिहाय निकालांची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून.
2: राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी झाले. जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले. धाराशिव लातूर बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विजय मिळवला. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत, सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले. अमरावतीत महायुतीचे प्रवीण पोटे विजयी झाले. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिकमध्ये मात्र शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव पोद्दार यांचा विजय झाला. या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून सविता म्हसकर.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दीना पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पक्षांतर करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, त्यांना विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, तसंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते मम्मुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरच्या रासायनिक वज्रलेपनाला पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती, त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मूर्तीवर कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे. मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून हे रासायनिक वज्रलेपन केलं जाणार होतं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी शेगावमधून प्रस्थान ठेवलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातील भवरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरमध्ये काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांशी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. अलीगंजमधील पूर्णिया भागात एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतले माजी सैनिक आणि राष्ट्रीय जलतरणपटू तसंच जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं काल पुण्यात अल्पशः आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80 वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स

जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली. गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्येही काल पावसाचं आगमन झालं, मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी काल वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला, काही शेळ्या आणि एक म्हैस मरण पावली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झालं असलं तरी काही भागात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात तो सक्रिय झाला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आमचं प्रसारण आपण ऐकत आहात। 7:22 आणि 15 सेकंद होत आहेत।
4: श्रोतेहो,
5: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती। त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर। अवश्य ऐका। दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
4: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
3: अमृत कलश.
4: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
3: अंजली अनिल जक्कनवार
4: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
5: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं, असं मला वाटतं.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
4: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
4: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतरची उद्घोषणा लगेचच. 7:25 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच, पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे, जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाही आहे, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात, म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे.
0: अच्छा.
1: ना, साधी गोष्ट आहे. तुमचे सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे, जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो,

0: कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटाचा त्रास असतो, मग अशा वेळेस तुम्हाला संधी संचलन सगळे सांगतात आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही, तुम्हाला ते हळूहळू एक एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, 2 महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक तेच सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं, आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे थोडंसं आहारावर नियंत्रण, थोडंसं लाईफस्टाईल, थोडंसं मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
1: नक्कीच डॉक्टर, मघाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी 1 मिनिट सुद्धा थांबत नाही, खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे, तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी

0: नाही होत.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे थोडस आहारावर नियंत्रण, थोडस लाईफस्टाईल, थोडस मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
1: नक्कीच डॉक्टर, मघाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी एक मिनिट सुद्धा थांबत नाही. खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचं आहे, आपल्याला हे करायचं आहे. तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी योग कसा उपयोगी पडतो?
0: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करूच शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट. योगाची व्याख्याच अशी आहे की योगच चित्तवृत्ती निरोधः असं म्हणतात. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे, मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत, त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध करायचा आहे, म्हणजे त्याचा कंट्रोल करायचा आहे, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचं आहे. ते योगशास्त्राने शक्य होतं. तर कसं, मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटंसं उदाहरण असं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना, त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडंसं मोकळी वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे, मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे, पण कुठे गेलं की ना थोडंसं कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपनी दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. म्हणजे तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काही जे काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये, त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हणलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा असं होईल का? असं होणार नाही, याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिल्यांदा.
1: ते कसं ठेवायचं?
0: हां, ते पण असं कठीण आहे थोडंफार. पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना, ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे पहा, असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे स्त्रोतसं जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही वा हे ना चुकीचं खाल्लं मी, आता माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको, असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही, ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे, म्हणजे प्राण व स्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे. म्हणजे जसं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते
1: हो,
0: अशा वेळेस तर तुम्ही कूल, काम, एकदम चांगले आनंदी राहाल, तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचंय, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचंय. प्राणायामामध्ये आपण काय करतो, आपण प्राणायाम म्हणतात त्याला, दोन प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे दोन श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं, है ना, ते ताणायचं. म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं, मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेनी श्वास सोडायचा.
1: अच्छा,
0: हा, याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी, पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण नाही आहे तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं, इतका कंट्रोल्ड वेनी सोडू शकत नाही.
1: एकाग्रता पण महत्वाची आहे त्यासाठी.
0: मग काय, म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
1: अच्छा, आणि चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं,
0: हो ना,
1: इकडे धाव तिकडे धाव, हे हवं ते हवं, म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात.
0: हो,
1: जे आपल्याकडे नाहीये ते तर आणखीनच हवं असतं.
0: हो,
1: तर याच्यावरती कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
0: कसं आहे पहा सुचेता, की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो, पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे, त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले दोन. तर यम काय सांगतं तुम्हाला, त्याच्यामध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य.

0: आणि अपरिग्रह ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केलं तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या, मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा, म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
1: अच्छा,
0: इतपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं. ठीक आहे, अहिंसा, सत्य बोलणे, है ना, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आत्ताच तू म्हटलं, किंवा आपल्याला सगळं हवं असतं, है ना, आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं. खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात, पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह करायचा नाही, अपरिग्रह. आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं, साठवायचं नाहीच आहे, तेवढंच घ्यायचं, उपभोग घ्यायचं आणि सोडून द्यायचं, म्हणजे अडकायचं नाही कशामध्ये. ह्या सगळ्या वृत्ती जर आपण अंगीकारल्या ना तर मुळातच आपलं लाईफ असं बॅलन्स्ड राहत.
1: अच्छा,
0: म्हणजे आपल्याला गरज नाही पडत दुसऱ्या गोष्टींची आणि मनाची चंचलता तशीच कमी होते.
1: अच्छा, आणि धारणा पण तुम्ही एक सांगितलं, ते काय? तर
0: जसं की योगशास्त्रामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग आहे. बहिरंग योग म्हणजे जसं मी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार पण एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे योगशास्त्रातली. त्याच्यामध्ये असं असतं की इंद्रियांवर नियंत्रण, तुमचे सगळे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, म्हणजे सेन्स ऑर्गन्स सगळे,
1: कान, डोळे,
0: तेच, आणि कर्मेंद्रिय, हात पाय जे असे कर्मेंद्रिय असतात, त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे, मनाचं नियंत्रण स्वतःचं. तर त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, याला अंतरंग योग असं म्हणतात योगशास्त्र. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची सगळी मनाची चंचलता दूर होते, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करायची असेल ते होते, किंवा सेल्फ रिअलायझेशन होते याच्यामध्ये. आत्मविश्वास, आत्मसाक्षात्कार, तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते सगळं ह्या तीन गोष्टींमधनं मिळत असतं, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय असते की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे, मग ते काही पण असू शकतं. तुम्ही मग एखादे ज्योत असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन. कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण तर जेव्हा ती एकत्र यायला लागते, कधी कधी काय मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत
1: काहीतरी आठवतं आपल्याला आणि अरे
0: मग दूध गॅसवर ठेवलंय, मग आता जायचंय, परत मग करायचंय, असं सगळं आठवतं, तरी आणायचं मनाला, पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा,
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा,
0: हा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टशी की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार की मी म्हणजे तोच, तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूशी, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूच काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: श्रोते हो, दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया मिश्र संगीत कार्यक्रमात. सर्वप्रथम ऐकूया कुमार गंधर्व यांनी गायलेलं आशा निराशा नाटकातील हे नाट्यपद.

0: श्रोते हो, ही गजल गायली होती मेहंदी हसन यांनी.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: सुनो ना.
3: हाँ?
2: सोच रहा हूँ अपना बिजनेस क्यों ना बढ़ा लूँ.
3: तो रोका किसने है? हाँ?
2: रोका तो किसी ने नहीं, पर समझ नहीं आ रहा कि मदद किससे मांगूं.
3: मुझसे.
2: तुमसे? तो अच्छा बताओ फिर.
3: आकाशवाणी है ना, मैंने सुना है उसका नेटवर्क देश भर में फैला है.
2: पर उससे मेरा क्या फायदा?
3: देखो फायदा है, जिस शहर में चाहो विज्ञापन की मदद से उपभोक्ताओं तक पहुँच जाओ.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया जावेद अख्तर यांची शब्दरचना. स्वर आणि संगीत आहे शंकर महादेवन यांचं.

श्रोते हो, या रचनेबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरील समाचार प्रभात सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्मसन्मान प्रदान करणार. राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. यामध्ये 2 पद्म विभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्कारांनी सन्मान केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यापूर्वी 25 रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता. यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद, विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16 ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत. आगीच्या भक्षस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या 1,000 रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत. तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागीशी होईल तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ झिओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौ मधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प आणि

0: अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीत. सर्वप्रथम ऐकवित आहोत कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या युगलस्वरातील सरफरोज चित्रपटातील समीर यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं आहे जतीन ललित यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण सौदागर चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना ऐकलत. गीत आणि संगीत होतं रवींद्र जैन यांचं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचा स्वर आहे सोनू निगम यांचा. गीतकार स्वानंद किरकिरे, संगीतकार शंतनू मोहित्रा. चित्रपट आहे 3 इडियट्स.
1: देंगे तुझे

आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या युगलस्वरातील वंश चित्रपटातील गीतकार समीर यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे आनंद आणि मिलिंद यांनी.

श्रोते हो, याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत. थोड्याच वेळात विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो विविध भारती सेवेचे कार्यक्रम आताच आपण ऐकलेत. 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया अजित परब यांना. गीतकार इंद्रनील तावडे, संगीत यशवंत देव.

0: श्रोतेहो, आताच आपण प्रशांत ठाकरे यांच्या संगीत निर्देशनात साहेबराव थांगे यांची रचना ऐकलीत. स्वर होता अमेय दाते यांचा.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: सुनो ना.
3: हाँ?
2: सोच रहा हूँ अपना बिजनेस क्यों ना बढ़ा लूँ.
3: तो रोका किसने है? हाँ?
2: रोका तो किसी ने नहीं, पर समझ नहीं आ रहा कि मदद किससे मांगूं.
3: मुझसे.
2: तुमसे? तो अच्छा बताओ फिर.
3: आकाशवाणी है ना, मैंने सुना है उसका नेटवर्क देश भर में फैला है.
2: पर उससे मेरा क्या फायदा?
3: देखो फायदा है, जिस शहर में चाहो विज्ञापन की मदद से उपभोक्ताओं तक पहुँच जाओ.
0: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतरची रचना आहे सुनीता मुलकलवार यांची, संगीतकार उदय अभिजित आणि स्वर आहे नेहा राजवाल यांचा.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

0: श्रुतेहो हे गीत गायलं होतं पद्मजा फेनानी जोगडेकर यांनी.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रुतेहो सुगम संगीताच्या कार्यक्रमा शेवटी ऐकूया चंद्रशेखर सानेकर यांची रचना. संगीत आणि स्वर आहे स्वप्नील बांदोडकर यांचा.

श्रोतेहो, या रचनेबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 10:30 झाली आहेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

यावेळी सकाळचे 11:01 झाला आहे. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या मनापसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

काला पत्थर या चित्रपटातील राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत गायलं होतं. मोहम्मद रफी, लता मंगेशकर, महेंद्र कपूर आणि एस के महान यांनी. आवड या श्रोत्यांची होती. बालाजी चौक यवतमाळतून दिलीप श्रीवास, विद्या वैष्णवी श्रीवास, डॉक्टर सुनील सरगर, शुभम, सुमन, रमेश पोटे, मोहन मुथा, विठ्ठलवाडी साईनगर येथून शंकरराव, शोभा, राजू, सुषमा, हर्ष, यश उईके, माळीपुरा अकोल्यातून सुरेश बुंदेले, कुंदन, रेणू, यशश्री, यान्वी बुंदेले, हैदराबादचे तरंगिणी, देविका, जिगर, रुपारेल आणि समस्त परिवार. तिरुपतीनगर लातूर इथून संगीता, सूरज, पी आर जैन. फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात. मुक्काम पोस्ट यडगुळ तालुका हातकणंगले इथून जिल्हा कोल्हापूरचे अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, येडी कांबळे, तुषार कुरणे, प्रशिक मेघना, एकता, उत्कर्षा कांबळे आणि अरुण यडगुळकर चंदूर तालुका हातकणंगले इथून. यानंतर ऐकूया आखे चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेले हे गीत. संगीतकार आहे रवी आणि आवड या श्रोत्यांची आहे सरोज चौक अमरावती महाराष्ट्र येथून कमरुला ठेकेदार नसीम बेगम, आयशा खा, हदिया खा, अस्मा शालिया, शोएब खा, मुश्ताबा खान, राऊभाई शाहिदभाई, गांधीबाग अकोल्यातून रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर, बोराळा धरण तालुका मालेगावचे दत्ता, सुनीता, सानिका आणि गजानन घाया, नाचनगाव बाजार चौक येथून आरती, वृषाली, आशा, उषा, पूर्वी, लता, प्रदीप, विशाल, रामचंद्र आणि भगत परिवार, जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर, जळगाव येथून वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगे येथून औरंगाबादचे वैभव गौरव लोखंडे, राजेंद्रनगर यवतमाळ येथून आर्या लोखंडवाला, मोंटू, समीर, रेशमा, अनाया आणि निजार लोखंडवाला.

जवानी दिवानी चित्रपटातील गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी. पसंती या श्रोत्यांची होती धामणी मानोरा इथून तुळशीराम डेरे, माया, संदेश, आदेश, किरण, प्रज्वल आणि दादुल्या डेरे. सायलीला पार कारनीचे मांगेलालजी तुनगर, वच्छलताई अमोल, सुमित कुमार, वीरा तुनगर, चंद्रकला तुनगर, पुणेचे प्रतीक्षा बुलबुले, दीपकराव बुलबुले, रमेश मानन आणि शिकू मानन. पांढरकवडा इथं अनिल बुरांडे, उषा, प्राची, अनुश्री, धनश्री बुरांडे. बल्लारशाचे सूरजजी लोंढे, प्राची आणि एकलव्य लोंढे. वरुळ जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे. रिंगणी छत्तीसगडचे दिनेश वर्मा आणि करुणा वर्मा. शेकापूरवाई तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा इथून बापूराव बावणे, रत्नमाला वाल्मिकी, रंजना, नकेश, प्रगती, संजय, सरिता बावणे, रूपराज मिलमिले, शेषराव खेकारे, देवेंद्र भटकर, नाना डोंगरदिवे. तिवसा जिल्हा अमरावतीचे भास्कर काळे, सुरेखा रोशनी, अमू, निशिगंधा, उदय, विनय, ओजस, आरुष, गुलाबराव नाखले आणि समस्त परिवार. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सिंदूर चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेले हे गीत. ऐकायचंही या श्रोत्यांना. खुपटी तालुका नेवासा इथून बंडूलोहार पोपळगट, माया, चंद्रकला, शिवान, शिवानी, अविनाश, देविदास पोपळगट आणि हरिभाऊ बिळवे. जामरूद तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज आणि साध्वी जोशी. मुक्काम हिपरसोगा तालुका औसा, जिल्हा लातूर इथून उस्मान शेख, फौजी, सायराबानू शेख, दस्तगीर, फैजनबी, शाकेर, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा, सिमरन शेख, सानिया, शकील पठाण, बिसिलमेलापी, गदर शेख आणि निलोफर शेख. बिलोली जिल्हा नांदेडचे चांदनी अयुब सय्यद आणि अमन

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCOM, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ, NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर 95 274 28 472.
2: कमी वेळात जास्त नफा,
3: बस एका क्लिक वर कमाले.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

सनम तेरी कसम चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी. संगीतकार होते आर डी बर्मन आणि पसंती या श्रोत्यांची होती आंबेडकर नगर इथून प्रभाकर डांगे, रमाबाई, आशिष अश्विनी, दीपाली शिल्पा, काजल मिहीर, बाबू डांगे आणि परिवार. हनुमानगड जंक्शन राजस्थान इथून जगमाल सिंग डागला, हॅपी डागला, जयस नायक, शोभा नायक आणि परिवार. बंगाली पंजाबीतून प्रकाश रंभाडे, भारती, जान्हवी रंभाडे, काशी निवास, नागपूर इथून हर्षल वैष्णवी आणि लावण्य बुरुडे. धाडी नांदुरा इथून श्रीकृष्ण बाठे, संदीप अमूल्य आणि वैशाली बाठे. पोफाळी जिल्हा यवतमाळचे जयराम सिंगनकर, दिशांत कुमार, वंदना धुळे, अर्पिता आणि परिवार. तरोडा इथून बालू मनवर, रजनी, श्वेता, लकी आणि मनीष मनवर. छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे पाटील, राजदीप राशी आणि शीतल राजेश. शिरपूर जैन इथून गिरीश देशमुख, मालेगावचे श्रीराम, सुरेखा हजारे आणि डोणगाव इथून राजू आणि माधुरी नाईक. यानंतरची रचना गायली आहे मुकेश यांनी, चित्रपट आहे सबक. आवड करणारे श्रोते आहे भंडार सिवनी कोंडागाव छत्तीसगडचे, सुभाष चक्रधारी, कविता चक्रधारी, मुस्कान आणि अनुष्का चक्रधारी, शालर पहलगाम काश्मीर इथून पीरजादा.

पाटील, राजदीप राशी आणि शीतल राजेश, शिरपूर जैन इथून गिरीश देशमुख, मालेगावचे श्रीराम सुरेखा हजारे आणि डोणगाव इथून राजू आणि माधुरी नाईक। यानंतरची रचना गायली आहे मुकेश यांनी, चित्रपट आहे सबक। आवड करणारे श्रोते आहे भंडार सिवनी कोंडागाव छत्तीसगडचे, सुभाष चक्रधारी, कविता चक्रधारी, मुस्कान आणि अनुष्का चक्रधारी, शालर पहलगाम काश्मीर इथून पीरजादा मेहरजुद्दीन, कैशरुद्दीन आणि नजमुद्दीन, भिलाई नगर छत्तीसगडचे अशोक श्यामकुंवर, दीपक प्रमिला आणि ज्योती श्यामकुंवर, वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळचे हर्षदराव पुंडवे, सोनबाराव नारायण आबाजी पुंडे आणि पुंडे परिवार, मेहर नगर उमरखेड महाराष्ट्र इथून अभिजित गव्हाणकर, राही सरिता प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर इथून सिद्धांत प्रणिता अर्जुन गव्हाणकर, आकर हाईट्स बहादुराचे वैशाली शैलेश सुमित आणि ध्वनी गव्हाणकर, सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, जगगुताई राजे जाधव, जाफराबाद जिल्हा जालना इथून आणि आरेगावचे संचित वाळ्या, मोताळा इथून प्रथमेश प्रणाली देशमुख, करडाचे सानवी आणि सर्वत देशमुख।

आर डी बर्मन यांच्या संगीत निर्देशनात शान चित्रपटासाठी ही रचना गायली होती उषा उत्थप यांनी आणि आवड या श्रोत्यांची होती. गांधी चौक रोपड इथून हरदुमिका बलविंदर बीरक, जयतेक आणि मिका बीरक. श्री क्षेत्र माहूर इथून विद्याताई वडसकर, संजयराव आशय, आयुष आणि समस्त वडसकर परिवार. विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळचे उषाताई महागमकर, वसंतराव, काजलताई, मनीषराव महागमकर, पायलताई, गिरीशराव महागमकर, आरव, राजकुमारी अन्वी, राजकुमार पार्थ, सुनंदताई दरुडवार आणि आशाताई नासनोरकर. आर्नी मोमिनपुरा इथून सय्यद युसुफ, शबाना बी, सय्यद अयूब, सय्यद युनुस, सय्यद सलीम, सय्यद रऊफ, अत्तार इकबाल, शाह असलम दुंगे, आरिफ राशीद आणि युनुसभाई कलगाववाले. नवीन दहीपूर तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून विठ्ठल काटे, संगीता आविष्कार मकरंद, संचिता आणि प्रतीक काटे. यानंतर ऐकूया लोफर चित्रपटासाठी आशा भोसले, माफ करा, लता मंगेशकर यांनी गायलेले हे गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. आंबेडकर चौक वाकोडीचे उत्तम जमधाडे, स्वराज सरित पोपलवाळ, श्रीतेज संघर्ष संविधान धोंगडे, हिंगोली इथून शहाजी बोडखे, नंदा बोडखे, पूर्णा देगावचे सदाशिव थोरात, आष्टी तालुका सुधाकर कांबळे, संदीप तोरणाळा, वाशिम इथून सुखदेव राऊत, कनेरा मोहल्ला पटियाला इथून मुकेश नीलम, नितीन पलक, करण गीतू निहारिका आणि वंश बत्ता. फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव, रितेश आकाश आणि थोरात परिवार. बेडी इथून हुकुम करमरकर, सुनीता हार्दिक, प्राची आणि तनू करमरकर.

कोठवा नारायणपूर बाबा पट्टी बलिया इथून ओमप्रकाश राय, उषा, अमित कुमार, हॅपी राय, दुबिहा नेवादा गाजीपूरचे प्रतीक, रोशनी, प्रांजल आणि समस्त राय परिवार, शेरपूर कला गाजीपूरचे अवधेश, प्रीती आणि नवनीत राय, राम रहीमनगर यवतमाळ इथून जनाब शेख आझाद बेगम, लतीफा आझाद, शिवछत्रपती नगर वडगाव यवतमाळचे MW पाटील, विनय जगताप, प्रतीक, उत्कर्ष अनुष्का आणि तन्मी पाटील, सिद्धेश्वरनगर यवतमाळ इथून पंजाब रामटेके, यशोधराताई पूजा आणि श्राव्या रामटेके, अयोध्यानगर राळेगाव इथून विनोद कुमार ढवळे, वेणुताई रुचा आणि प्रथमेश ढवळे यांच्या पसंतीचे

हे गीत आहे, चित्रपट आहे अपना देश, गायक कलाकार आशा भोसले आणि किशोर कुमार. आशा भोसले यांच्यासह ही रचना गायली आहे आर डी बर्मन यांनी.

राज या चित्रपटातील हे गीत गायले आहे लता मंगेशकर यांनी. शमीम जयपुरी यांची ही रचना आहे. आवड कळवणारे श्रोते आहे विनोद भाऊ लांजेवार उसळ गव्हाण येथून, आर्वी येथून अंकित पोटे, धामणगाव रेल्वे येथून गजानन वानखडे आणि देवांश वानखडे, हरिभाऊ बोंद्रे आणि चबुताई गुंजखेडे, शुभांगी बोंद्रे घारफळीतून, सतीश वाघमारे, अतिश स्वाती, वर्षा शमन, शुभिन वाघमारे चंदननगर सातारा येथून, तिरुपती नगर लातूरचे संगीता सूरज, पी आर जैन आणि जैन परिवार, खुपटी तालुका नेवासेतून संकेत.

तकट नंदा रामदास जुबेदा शेख रावसाहेब पवार आणि समस्त मित्रपरिवार. बालाजी चौक यवतमाळ इथून ओटी श्रीवास, मीनादेवी, पूजा, लता पूनम आणि सोनी श्रीवास.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया रफूचक्कर चित्रपटासाठी शैलेंद्र सिंग आणि कांचन यांच्या स्वरातील हे गीत. आवड या श्रोत्यांची आहे कैलासभाऊ, रत्नप्रभा कुरमिलकर, निलेश ज्योती कुरमिलकर, निशांत आणि नितेश राणी कुरमिलकर पांढरकवडा येथून, अमोलराव जयश्री आर्यन आणि परी गड्डमवार जगत मंदिर यवतमाळ येथून, पांडुरंग सौ अर्चनाताई रेकलवार आणि समस्त रेकलवार परिवार, महावीरनगर भाग एक दारवा रोड यवतमाळचे साहेबराव मनवर, रंजना कुणाल प्रीती प्रियंका वियान मनवर, उत्कर्ष सोसायटी यवतमाळचे अशोक खडसे वर्षा खडसे, दारवा येथून शिवाजी आणि चंदाताई खडसे, श्रावस्ती सोसायटी यवतमाळ येथून भक्तराज बनसोळ, तिलोत्तमा शौरवी आणि तुषार बनसोळ, दिग्रस येथून किरण शिंदे, जया जान्हवी, अनुराग आणि श्याम शिंदे.

आपकी पसंद या कार्यक्रम शोते हो आपण हे आपल्या मनातील हिंदी गीत कळू शकता. पत्ता है आपकी पसंद द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: आला
1: सुखदा क्या बात है, पाऊस आला, वारा आला, रान लागले नाचू वगैरे, म्हणजे मूड बीड आधीच मस्त बनवून तयार आहे, झकास.
0: रोहित कसं आहे नाते म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नये.
1: मग तू का आताच निघालीस की काय?
0: निघालीस म्हणजे मी कुठे निघाले?
1: मला वाटलं विहीर खणायला निघालीस की काय.
0: ए पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे खणायला देईल, तुझं ना काही असतं बघ.
1: सॉरी, म्हटलं आज आपला मूड एकदम भिगा भिगा दिसतोय.
0: मूड ना आहे खरा, ओला ओला, चिंब चिंब, मस्त मस्त.
1: पण नुसता मूड बनून काय फायदा सुखदा.
0: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा, तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा तो, द निसर्ग.
1: अगं मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो. आणि वाटतं आज काही पाऊस येणार नाही, नेमका तेव्हा,
0: नेमका तेव्हाच बरसतो. बरोबर. अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.
1: अगं त्याची मजा होते, पण लोकांची भंभेरी उडते त्याचं काय?
0: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहीत धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की
1: चीज. येस येस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून देणारा हा पाऊस चीज क्या
0: आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
1: अच्छा अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा.
0: अरे रोहित, ट्रॅक चोडू नको. पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं, सांग बरं पाऊस म्हणजे काय आणि तो काय काय करू शकतो.
1: चौथी मध्ये असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा, आता पुन्हा सांगू नकोस.
0: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या, गाण्याच्या, चार ओळी आठव.
1: हा, पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो, म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसो रे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं ग, ते
0: श्रावणात घन निळा, घन घन माला नभी दाटल्या.
1: अगं शेकडो गाणी आहेत अक्षरशः, बालगीत, प्रेमगीत, विरह गीत, जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी आहेत पावसाच्या.
0: पण रोहित, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो नाही का?
1: तसं अगदी माझ्या मनातलं बोललीस तू सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
0: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे, हवामानात, तापमानात वरचेवर होणारे बदल
1: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणित, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
0: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे, आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणे ठरवलेल्या असायच्या.
1: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकले पार.
0: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते, म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठीचे पातळ कपडे पण.
1: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे, तुला तो विनोद माहितीये ना?
0: काय?
1: हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
0: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
1: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.
0: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काहीही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीचं आहे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्यकाळात हवामानात होणारे बदल, या गोष्टींवरती वेधशाळा सतत काम करत असतात.

0: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
1: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात. लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात,
0: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यावी, नाही का?
1: अरे, काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
0: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
1: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यायला हवी.
0: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूपं घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
1: अरे वा वा वा, क्या बात है रोहित. किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी. अगदी खरंय.
0: हे सुखद, ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण यावर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
1: अरे हो, गेले 3 पावसाळे काही ना काही कारणामुळे आपण कुठेच गेलो नाही. यावर्षी मात्र पाऊस आल्यावर नक्की ठरवू.
0: तुझ्या या ठरवू यावरून आठवलं, अगं दाजी काकांच्या 75 जायचंय, काकांना काय द्यायचं अजून ठरवलं नाहीये आपण.
1: आहे, माझ्या लक्षात आहे, पण केतनने पाठवलेल्या मेसेजमध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्वरूपात आहेर, भेटवस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नका.
0: ते ठीक आहे गं, आता काय.
1: अरे
0: की केतन म्हणजे काकांचा नातू तो, आजच्या पिढीतला मुलगा आहे, पण काकांना काहीतरी आपण.
1: काकूंनी तर फोनवर जवळजवळ दटावलंच आहे मला.
0: काय?
1: कोणत्याही स्वरूपात आहेर आणायचा नाहीये.
0: अच्छा, हे बेस्ट आहे आणि स्पष्ट आहे.
1: पण तरीही लोक जुन्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
0: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिटं आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात. अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
1: खरे, मी तर पक्क ठरवलंय की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
0: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
1: अर्थात हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
0: अगं पण म्हणजे काय भेटी गाठी करायच्याच नाहीत की काय?
1: मी असं अजिबात म्हटलं नाही. नातेवाईकांनी मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं.
0: करे, पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
1: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली.
0: तर काय, आणि मग भेटण्यातला सगळा जो आनंद असतो ना, निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशोब काढायला घेतात.
1: लोकांनी साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित?
0: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बर का, ते म्हणायचे हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
1: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत, आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोम्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय आहे असं मी म्हणते.
0: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
1: अगदी खरंय. एकदा प्रभा मावशींनी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता बोल.
0: हो, काय गोंधळ झाला होता तेव्हा. अर्थात मामीनी काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
1: हो म्हणजे प्रकरण मिटलं, पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
0: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे, आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
1: अरे पण देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर.
0: असतात ना, मग त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय जाऊ दे ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
1: तेही खरंच आहे, जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईजचा धक्का.
0: करेक्ट. बरं, तिकडे आहेर देऊया नको, पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भजांचा आहेर मिळेल का?
1: रोहित एक मिनिट. अरे आठव, परवाचा सरलेला रविवार आहे का? आठव, योग दिवस नाही का त्या दिवशी केलेला निर्धार.
0: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली होती
1: काय काय
0: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे, कोण म्हणलं होतं?
1: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तुझं आपलं झालं सुरू. आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय.
0: अगं सुखदा, मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना.
1: कॅलेंडर मध्ये काय शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
0: पण महत्व

0: च्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस. एरवी ते विस्मरणात गेलेले असतात त्यानिमित्ताने आठवण होते.
1: बरं बरं, इतकं काही मनाला लावून नको घेऊन मला जे वाटलं ते म्हटलं. तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
0: हो हो आहे आहे आहे. काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
1: देवा
0: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल. जाऊ दे.
1: अरे बापरे, तू रागावलास रुसलास की काय चक्क?
0: नाही ग, पण म्हणजे काय आहे की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे काय. मग ठरलं तर आज भजी करायची. मस्त कांदा बटाटा ढोबळी मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
1: हा, आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे. आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. आहा हा, आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरून आली रे.
0: मग करा आता भजनची तयारी.
2: मी आले पण मला सांगा, जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे? आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय.
1: अगं वार झकास सुटलंय म्हणून रोहित म्हणाला की सगळी दार खिडक्या मस्त उघडं ठेवूया आपण. आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडत.
0: आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बरं का?
2: अरे वा, म्हणजे परफेक्ट वेळी आली आहे. मी सुखदाचं शेवटचं वाक्य ऐकलं.
1: काय ग? काय?
2: केळ्याची आणि वांग्याची भजी.
1: ते फक्त वाक्य होतं बरं का रेवा? कोणीही इथे काही भजी वगैरे करत नाहीये. रोहित आपले मनात मांडे खाते.
0: अरे पण हा म्हणजे सुखदाला मी सांगतोय मांडे नको, भजी कर, कांदा मुळा भजी.
1: आहे आहे, आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही भाजी.
0: सुखदा अगं तुला माहिती आहे ना मला मुळा अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. तू नेमकी मुळ्याची भाजी केली.
1: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये, नावं ठेवू नये. दिनू काकांचं वाक्य आठवतंय ना, अन्न देवता नाराज होते.
0: अरे पण ज्यांना खायचं आहे त्यांनी खुशाल खा, मला नाही आवडत तर नाही आवडत. मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा?
1: कोट्या जिथे तिथे कोट्या. तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहितीये, आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय.
2: आई ग, हे तर फारच टॉर्चरिंग आहे.
0: रेवा रेवा, उठ उठ, चप्पल घाल, उठ आधी उठ.
1: अरे ती आत्ता आली ना, अजून बसली सुद्धा नाहीये. हा, तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण.
2: हो ना बिचारी, मी का आले, कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला. आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघालेत.
0: अगं मग तू खाणारेस का ते मुळ्याचं थालीपीठ? बघ खायचं असेल तर बस मग, आणि तूच किसून दे मुळा वगैरे तिला. मी क्षणभरही इथे थांबू शकत नाही.
1: अरे अरे अरे रोहित, ऐक तरी.
0: रेवा रेवा, तू काय ठरवलंयस? घरी मुळा थालीपीठ की समोर टपरीवर पकोडा? बोल बोल बोल, लवकर बोल. मला वेळ नाही आणि पेशन्स सुद्धा नाही, मी निघालो.
2: पण रोहित, आपण असे गेलो तर सुखदाला वाईट वाटेल रे.
0: छे, तिला काही वाईट बीट वाटणार नाही. ती खाईल मिटक्या मारत मुळ्याचे ते खुळसट पदार्थ.
1: आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. मुळ्याचे फायदे म्हणजे
0: माहिती, रक्तदाब, वजन, पचन, लिव्हर वगैरे वगैरे 101 फायदे तू मला प्रत्येक वेळी ऐकवलेले आहेस. नॉट अगेन.
2: सुखदा ना हल्ली अगदी आईसारखंच बोलायला लागले. प्रत्येक पदार्थातले घटक आणि त्याचे फायदे वगैरे वगैरे.
1: बरं, नका खाऊ माझे मुळ्याचे पदार्थ. पावसाळा येईलच आता, तुम्ही बाहेरचं खायला सुरुवात करा आधीपासूनच आणि आरोग्य बिघडवून या. जा जा, चलते बनो.
0: देवा, या बाबतीत आमची आई सुद्धा काही मागे नाही बरं का? या पदार्थात काय, त्या पदार्थात काय, मला वाटतं बाईची आई झाली की सगळं आपोआपच येत असेल, हिचं असंच झालेलं आहे.
1: फक्त आईच्या अंगी हा सुज्ञपणा असून उपयोगाचा नसतो, तर अन्न खाणाऱ्या जेवणाऱ्या प्रत्येक माणसाने यातलं किमान ज्ञान, किमान माहिती तरी मिळवली पाहिजे.
2: रोहित, तुला ना एक मजेदार किस्सा सांगते. हा, आईनेच मला सांगितलेलं बरं का. असेन मी तेव्हा 5-6 वर्षाची.
0: बर.
2: आई नेहमी पोटभर नाश्त्याचा आग्रह धरायची.
1: धरायची नाही, आजही असतोच. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स
0: आणि डिनर लाईक गरीब माणूस. पण मला तर तू नेहमीच गरीब माणूस असल्याचा फील देतेस.
1: काय रे.
0: एनिवे, रेवा तू किस्सा सांगत होतीस काहीतरी.
2: हा, अरे आई आपली राजगिरा वडी देताना हे कॅल्शियम, अंड वाढताना हे प्रोटीन, दुधाचा कप नव्हे तर विटॅमिन बी आणि डी, हे फायबर आणि ते अमुक ढमुक असं म्हणायची.
1: अरे रेवा एवढीशी होती. आणि एकदा वैतागून ती आईला म्हणाली, अगं आई मला अन्न हवंय, अन्न मला काहीतरी जेवायला खायला हवंय अन्न.
0: अरे अरे अरे, लेकरावर किती ते अत्याचार. हे बघ रे वा, तू ना त्यावेळेस तुझ्यावर जो अन्याय झालाय ना

0: त्याचं उट्ट काढ. तू चल चल आज खमंग खुसखुशीत गरमागरम ब्रेड पकोडा खाऊया.
1: तो पकोडा आधी चिमटीत धरून जरासा पिळून बघा. वाटीभर तेल निघेल त्यातून, तेही पाच पाच वेळा उकळलेलं कळकट्ट तेल. छेगाबाई,
0: आता कोण नावं ठेवतंय खाण्याच्या पदार्थांना?
2: अरे ए सुखदा, तू आम्हाला डिमॉरलाइज करू नकोस. हा आज खाऊन येतोच पकोडे, उद्या काय व्हायचंय ते होऊ दे.
1: हो का?
2: चल रोहित. आणि हो सुखदा, तुला पार्सल वगैरे नकोय ना नक्की?
1: थांबा थांबा इमोशनल ब्लॅकमेलर मंडळी नो, थांबा. घ्या कांदा चिरायला घ्या कोणीतरी, मी सिमला मिरची आणि बटाटा चिरते.
0: ये होईना बात. चला आपला बाण निशाण्यावर लागला तर. सुखदा तू भजाचं पीठ भिजवायला घे, म्हणजे ते आपल्याला काय नीट जमत नाही बुवा.
2: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे,
1: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
0: अरे कावेबाज काय, सीधी उंगली से घी नाही निकलता, तर उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
2: आणि मी टपरी तर सोडाच, काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते. नो जंक, नो स्ट्रीट फूड, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
1: वा वा, गुणी बाळ ग अगदी. हा बरं, मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे, पण रोहितला लागतेच भजांबरोबर तळलेली मिरची.
0: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं.
1: अरे
0: तसेच भरपूर अँटी ऑक्सिडंट असतात.
2: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी उत्तम, म्हणून रोजच्या आहारात
1: मांस पुरे पुरे करा. हा भी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से म्याव तसं चाललंय हे. हा चला गुपचूप कामाला लागा.
0: ए थोडी जास्तच करूया भजी, म्हणजे कसं आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
2: छे छे, गार भजांना ती मजा नाही, आणि आपले आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील. इम्पॉसिबल
0: राहिलं, पण जास्तीचे करूया. सुखदा रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय?
1: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे, फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्या मध्ये तारतम्य राखायला सांगतो.
2: आणि कॅलरी बर्न करायला. हो ना,
1: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रेवा. काही दिवस नियमित काम केल्यावर, जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही,
0: तशीच शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो, खरं आहे ना.
1: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको, त्या आधीचं निम वाक्य जास्त महत्वाचं आहे.
2: ए सुखदा, आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईन.
1: कर्म आणि कहाणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
0: पुन्हा एकदा, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड, गरज निर्माण करणे.
1: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
2: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना, फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
1: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठीचा थर्मामीटर त्याच्याबद्दल म्हणाली.
0: अगं आपली आई किंवा आजी तेलात बेसनाचा एक थेंब किंवा जो पदार्थ आपल्याला तळायचा आहे त्याचा एक तुकडा टाकून बघायचा.
1: अरे वा रोहित, बरोबर बोललास रे.
0: अरे बरोबर काय, कुणालाही ठाऊक येते तो थेंब फुलून पटकन वर आला की तेल करेक्ट तापलं असं समजायचं. हो ना सुखदा,
1: अगदी बरोबर, तसा तू हुशार आहेस. आणि माझ्या तालमीत मला असं वाटतं आणखीनच स्मार्ट झालायस नाही का?
0: असेल असेल.
2: असू दे असू दे, आता आपण सगळे आपला खाण्यातला स्मार्टनेस पुरेपूर दाखवूया. क्या बोलते, आता एकच लक्ष, भजी आणि भजी.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका. आपुलकी या घरात लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि सादर करते नेहा खरे आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो, आज 23 जून पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी नेहा खरे यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. गुणसागर गंभीर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटलो आहोत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. आपल्या शिष्यांनाही त्यांनी उदारपणे संगीतविद्या दिली, त्याबद्दल वर्षाताईंच्या मनातही अत्यंत कृतज्ञ असे भाव आहेत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने बुवांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे ह्या त्यांच्या आठवणी सांगताहेत. आज त्यांच्याशी संवादाचा हा दुसरा भाग आणि आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच चिन्मय लेले याच्या स्वरातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. बुवांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना त्यांना सांगीतिक मानवंदना देताना वर्षाताईंनी नव्या गायकांकडून गाऊन घेतल्या. त्यातली काही गाणी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत आणि त्यातलंच हे पहिलं गीत होतं. वर्षाताई, बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंगना वगैरे जाण्याची संधी मिळाली का?
1: हां, म्हणजे सी रामचंद्र मला भेटले नाहीत. म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्याकडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं. पण नंतर तसा काही योग
0: बरोबर
1: नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र नव्हते. पण बुवांचे एक अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे रिदमिस्ट म्हणून सुधीर फडक्यांच्या बरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असत. तर एकदा मेहबूब स्टुडिओमध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओमध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलक वादक, 10 तबला वादक, आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक लोक, म्हणजे 30-35 तरी लोकांचा सहज रिदम साईड
0: अच्छा
1: त्या दिवशी मी पाहिली. आणि 40-एक स्त्रिया कोरससाठी तिथे होत्या उभ्या.
0: अच्छा.
1: आणि मुख्य गायक नव्हता कोणी त्यावेळेला, तरी कोरस आणि असं त्यांचं काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती, रिहर्सल चालू होती. ह्या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते. ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार. आणि मला, मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार प्रभावित वाटलं, प्रभावित झाले मी अगदी. खूपच छान होतं. आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग केलेत. एका माईकवर पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना, म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईकवर रेकॉर्डिंग,
0: एवढे माईक
1: एकच असायचा. किंवा गायक सुद्धा म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे किंवा आशाबाई असं तो वरनं येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे. तर ते मला अनुभवायला मिळालं. आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत, म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंग्सचे. आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं होतं, त्यावेळेला सी रामचंद्रांकडेच ती एक विशिष्ट गाडी होती, ते नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी. आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी, म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे, त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला सी रामचंद्र म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे, की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं एखादी ठुमरी बिमरी मला जरा, म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं असं त्यांची देवाणघेवाण होत असे.

ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे, दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवांनी त्यांना ते ऐकवलं वगैरे आणि आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना आणि थोड्या वेळाने त्यांनी मला आदिल से दिल मिलाले, मुझे

0: हे ओळी ऐकवल्या.
1: क्या बात आहे, म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं.
0: हो ना, अशा खूप छान छान गोष्टी नंतर.
1: आणि श्रीरामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली, संगीतबद्ध केलेली अशी गायलेली आहे.
0: हो तर, म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघंही एकमेकांचा इतका आदर करत असत. तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का. तर म्हणले ऐकवा बुवा. मग बुवांनी ते ऐकवलं गाणं, पळभर थांब जरा रे विठू, ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं. तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले.
1: अरे
0: श्रीरामचंद्र म्हणले हो मी गातो ना. आणि अशी दोन बुवांची गाणी त्यांनी गायली. त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं, म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचं की त्यांनी माझी गाणी गायली.
1: म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे, त्यालाही प्रोत्साहन दे.
0: हो हो, आणि आदर होता.
1: म्हणजे
0: म्हणजे करायचं म्हणून नाही, त्यांनी ते खूपच काय म्हणतात आदर आणि मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावनेने असं ते केलं होतं.

0: त्यांची काही गाणी एकतर माणिक वर्मा गायलेल्या आहेत, त्याचप्रमाणे सुधीर फडके गायलेले आहेत. तर या गाण्यांविषयी आम्हाला थोडं सांगाल का, म्हणजे जाशी कुठे नवनीत चोरा हे आहे किंवा अनंत अंत नको पाहू माणिकबाईंचं.
1: तर अनंत अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे आणि फारच सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना ती त्या गाण्यामध्ये आहे आणि बुवांची चाल फार छान आहे आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायले ते गाणं. आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध हे फारच छान होते कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकलेल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये सुद्धा ना, आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीतप्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांचा स्नेहबंध होता खूप छान.
0: अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली.
1: हो हो हो. मला बुवा सांगायचं काय माहितीये का, संत जनाबाई नावाचा चित्रपट तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे. 1945-47 सिनेमा आहे तो प्रभातचा आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला. आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं बरं का. तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय, तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा
0: कुठे संधी
1: मिळेल तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का, प्रभात समयो पातला.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या आगेमागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी, ओळख झाली असावी. परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठेपण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली तेव्हा ते बुवांना खूप मानायला लागले आणि ते दोघंही एकमेकांना गुरु मानायचे.
0: बर.
1: आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्याने की दोघं एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला तर इतकं
0: माणसं वेगळीच होती. म्हणजे तुम्ही म्हणाला तसं माणिकबाई काय, सुधीर फडके, सी रामचंद्र,
1: हो ना हो ना,
0: आणि नीलकंठ बुवा अभ्यंकर सुद्धा.
1: त्यातलं थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे, म्हणजे संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला.
0: बरोबर.
1: आणि फार छान ते गाणं आहे आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे.
0: बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत दिले,
1: संगीत
0: नाटकातली पदं त्यांनी केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे भक्तिगीतही
1: केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नाम घेता मुखी राघवाचे ही गाणी, अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चाली लावलेल्या आहेत.

0: कोणकोणती संगीत नाटकं की ज्याच्या पदांना बुवांची चाल आहे अशी?
1: मला जसं आठवतंय तसं पहिल्यांदा मी म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं वेगळीच चाल नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या.
0: बरं,
1: तर त्यात एक शैवाल युक्त जैसे शै

0: शोभते.
1: वा वा फारच छान.
0: मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद, पण ते शिलेदार कंपनीने काही कारणांनी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवांनी जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक.
1: हो बरोबर.
0: त्यातली सगळीच गाणी आणि त्यात
1: विद्याधर गोखलेंचं.
0: हो हो विद्याधर गोखलेंचं. आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे गीत प्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये आहेत.
1: खरे
0: म्हणजे त्या ठुमरी आहे, लावण्या तर आहेतच आहेत, बैठकीची लावणी आहे, बंदिशी आहेत, नवराग निर्मिती आहे, असं सगळं वेगळे पण त्यात आहेत. आणि लयकारी इतकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, फार छान असे
1: कीर्तीताई त्याच्यामध्ये.
0: हो कीर्तीताई आणि शरद गोखले. याशिवाय संगीत रूपमती, अभोगी चिंत्र्यम खानोलकरांचं, त्याच्यानंतर गोकुळ चाचोर, आणि अगदी सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचं नाटक केलं होतं भेटता प्रिया नावाचं.
1: बरं.
0: त्यात शरद गोखले आणि नलिनी गोखले असं पुढे ते जोडपं झालं. त्याही उत्तम गायिका आहेत. आणि शरद गोखले असं ते बुवांचे शिष्यच शरद गोखले सुद्धा.

0: अशा तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुरूंच्या आठवणी आज आपण जागवतो आहोत. तर संगीता व्यतिरिक्त बुवांकडनं काय काय शिकता आलं असं वाटतं की म्हणजे त्यांचा प्रभाव हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरती सुद्धा असेल, त्याबद्दल थोडं.
1: अनुशासन शिकता आलं, कमिटमेंट शिकता आली, जगणंच शिकता आलं खरं तर. की इतके चांगले गुण त्यांच्यामुळे माझ्यात आले, म्हणजे अर्थात आले म्हणजे आलेच, कारण मला कमिटमेंट नाही मोडता येत कधीच. ज्या काही गोष्टी म्हणजे असे ठसे आहेत ते की हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं, अमुक एक गोष्टी एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायचा म्हणजे पाळायचा. आणि खरंच ते तसे होते स्वतः. कितीही अडचण आली, कितीही प्रश्न असले तरी त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही, आमच्या शिकवण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांना बरं नसलं तरीही ते तितक्याच द्वेषाने हात

0: शब्द बरोबर आहे शिकवत असत आणि आमच्याकडनं जराही हलगर्जीपणा झालेला त्यांना चालत नसे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना म्हणजे ते फणसासारखे होते, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कर्मठ होते, कठोर होते, शिस्त होती, जरब होती, थोडीशी दहशतही होती, परंतु तरी सुद्धा आमच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम किंवा आमच्याबद्दलचे गुण ते माझ्यासमोर माझ्याबद्दल कधी काही बोलायचे नाहीत, रागवायचेच खूप जास्त, हे कसं होत नाही, ते कसं होत नाही, असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कुणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचे असं मला लोक सांगतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा, म्हणजे ते आम्हाला म्हणायचे सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्याच मध्ये काही ना काही गुण असतो, तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं. नकार किंवा एखादी गोष्ट नाही हे म्हणायला वेळ नाही लागत, किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीये का याच्यासाठी आधी अटीतटीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं.
1: प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय त्यांनी.
0: प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही, ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचं की उद्या मी ऐकणार आहे, हे मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही, म्हणजे त्यांनाही ते कदाचित नाही नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता बुवा आल्यानंतर त्यांना आज ते आता केलेलं दाखवायचंय आपण, म्हणून त्याच्यावर अगदी कष्ट घेतलेले असायचे. त्या दिवशी ते भलतंच काहीतरी विचारायचे, म्हणजे कधी अनप्रेडिक्टेबल होते अतिशय, ते रागावलेले आहेत का ते चांगले आहेत आज, म्हणजे मूड त्यांचा छान आहे हे कधीच कळायचं नाही. बेल वाजल्यानंतर दार उघडल्यानंतर आज काय घडणार आहे याची कल्पना यायची, म्हणजे असे होते.
1: पण शिष्याला सुद्धा संयम शिकवणार आहे ना हे,
0: हो हो,
1: म्हणजे की गुरु काय म्हणतील ते ऐकून घेण्याची पण तयारी पाहिजे, नाही तर आपलं लागलं माझ्या मनाला म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली कला असं कधी
0: ऐकावंच लागायचं. ऐकावंच लागायचं, त्याशिवाय पुढे नाही जाता यायचं. आणि बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जे संयम हा जो शब्द आहे ना हा अगदी बरोबर आहे, म्हणजे संयम त्यांच्यामुळे मला शिकता आला. जर म्हणजे हे आत्ता बोलायला सुद्धा मला आवडत नाहीये, पण जर कदाचित मला दुसरा कोणी गुरु मिळाला असता किंवा गुरु मिळाली असते,
1: भेटले नसते,
0: हे भेटले नसते दुसरं कोण, तर मी नसते अशी. मी खूप घडले त्यांच्यामुळे, त्यांच्यामुळे माझं जीवन घडलं आणि कृतार्थ आहे या क्षणाला मी बुवांच्या शिक्षणामुळेच. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य खरोखर म्हणजे रोज त्यांचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं, अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं ऋण माझ्या मनात आहे, न फिटणार असं हे ऋण आहे.
1: आज शिष्यांना घडवता ज्यावेळेला तुम्ही काही शिकवत असता तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बुवांची आठवण ही रोजच होत असते.
0: खूप होते, प्रचंड आठवण होते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तितक्याच उत्कटतेने शिकवण्याचा प्रयत्न करते, तीच शिस्त त्यांच्यात यावी असं मला वाटतं, तोच कृतज्ञतेचा भाव माझ्याबद्दल नाही जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात असला पाहिजे असं मला वाटतं. मुलांची वागण्याची पद्धत अत्यंत आदर्श असली पाहिजे असं मला खरोखरच वाटतं, कारण आदर्श असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नम्रता हा त्रिकालाबाधित असलेला असा गुण आहे, त्यामुळे हे गुण जर का गायकाच्या किंवा कलावंताच्या अंगात असतील तर तो एक चांगला माणूस म्हणून पुढे जाईल. आणि चांगला माणूस होणं ही चांगला कलावंत होण्यापेक्षा मोठी गरज आहे आजच्या काळाची असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की बुवांनी जे मला दिलंय ते अगदी तंतोतंत पुढच्या पिढीकडे संक्रमित करायची गरज मला वाटते. जे मला मिळालंय ते आणि जे मला घेता आलंय ते, अर्थातच मी पुन्हा पुन्हा आणि वारंवार सांगते की बुवांच्याकडे जे काही होतं त्यातला अगदी अंशतः, म्हणजे फक्त बोलायला नाही अगदीच अंशतः माझ्याकडे आलेलं आहे आणि ते मला मिळालंय हे माझं सद्भाग्य आहे असं मला वाटतं.
1: खूप छान. आपल्या गुरूंविषयीची ही भावना ही अर्थातच शिष्याला पुढे उन्नत करणारी ही ठरत असते. डॉक्टर वर्षा भावे, आपण इथे आलात आणि तुमची स्वतःची संगीत कारकीर्द ही सुद्धा खूप मोठी आहे, त्याही विषयी आपण कधीतरी बोलू. पण आज मात्र आपण पुण्यस्मरण केलं ते पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं. तुमच्याशी या गप्पातून बुवांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही उलगडलं, उभं केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: गुरवे नमः. धन्यवाद.
1: आणि आता सांगता नव्या पिढीचा गायक मयूर सुकाळे.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली गुणसागर गंभीर ही डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजपासून पुढे प्रत्येक गुरुवारी निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या विविध रचनांचा आस्वाद आपण यूट्यूबवरील साऊंड ऑफ वर्षा या चॅनलवर घेऊ शकता.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, यासोबतच वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत चेतना, मधुलिका, अक्षया आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. धन्यवाद.

मंडळी, नुकत्याच शाळा आणि कॉलेजेसना सुरुवात झाली आहे आणि पुन्हा तरुणाईची पावलं ही शाळांकडे कॉलेजकडे वळली आहेत. आणि म्हणूनच आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो शिक्षणाशीच निगडीत आहे पण तरीही थोड्याफार प्रमाणात वेगळा आहे. मंडळी, जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिले शाळेची इमारत, वर्गखोली, शिक्षक, फळा, पुस्तकं आणि परीक्षा उभ्या राहतात. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकांमधून ज्ञान मिळवणं, चांगले गुण मिळवणं आणि पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्वतःला तयार करणं. अर्थात या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर एक गोष्ट मान्य करावी लागते, ती म्हणजे आयुष्यातील सर्वात मौल्यवान धडे हे अनेकदा वर्गाच्या बाहेर शिकायला मिळतात. हो, आणि म्हणूनच आजचा आपल्या गप्पांचा विषय आहे कथा वर्गाबाहेरील शिक्षणाची. मित्रांनो, आज आपण अशा एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो गुणपत्रिका, अभ्यासक्रम आणि परीक्षांच्या पलीकडे जातो. हा प्रवास आहे स्वतःला ओळखण्याचा, अपयशातून उभं राहण्याचा, लोकांशी संवाद साधण्याचा, जबाबदारी स्वीकारण्याचा आणि आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा. हा प्रवास आहे त्या शिक्षणाचा जो पुस्तकांमध्ये लिहिलेला नसतो पण आयुष्यभरासाठी उपयोगी पडतो. म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शाळा आणि महाविद्यालय आपल्याला विषय शिकवतात. गणितामधून आपण आकड्यांची भाषा शिकतो तर विज्ञान निसर्गातील नियम समजावून सांगतं. इतिहास भूतकाळाची ओळख करून देतं तर भाषा विचार व्यक्त करण्याचं सामर्थ्य. पण संयम, धैर्य, नेतृत्व, सहकार्य, सहानुभूती, आत्मविश्वास आणि संघर्षातून मार्ग काढण्याची क्षमता हे गुण अनेकदा पुस्तकांमध्ये नसतात. हे गुण आयुष्याच्या अनुभवातून विकसित होतात. म्हणजे बघा, हा लहानपणी सायकल चालवायला शिकताना आपण अनेकदा पडतो. कोणीही पुस्तक वाचून सायकल चालवायला शिकत नाही. संतुलन कसं राखायचं हे शरीर आणि मन यांच्या अनुभवातून शिकलं जातं. आयुष्यातल्या अनेक गोष्टीही अशाच असतात. आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि जबाबदारी यांची शिकवणही प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळते. कधी कधी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेताना आपल्याला स्वतःची एक नवीन ओळख सापडते. म्हणजे एखादा विद्यार्थी वर्गात फारसा बोलत नसेल पण तो मंचावर उभं राहिल्यावर मात्र उत्कृष्ट निवेदन करू शकतो. अनेकदा आपल्याला आपली खरी ताकद ही कृतीमधून कळते. खेळाच्या मैदानावर शिकलेले धडे हे आयुष्यभर सोबत राहतात. विजयाचा आनंद आणि पराभवाची वेदना दोन्ही स्वीकारण्याची कला खेळ शिकवतात. प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसतं हे मैदान शिकवतं. हार मानू नये, पुन्हा प्रयत्न करावेत आणि संघ भावनेने काम करावं हे खेळातून मिळणारं शिक्षण आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी ठरतं. आज तरुणाईसमोर संधींची कमतरता नाहीये. इंटरनेटमुळे ज्ञानाचं जग खुलं झालंय. अनेक तरुण मंडळी स्वतःहून नवीन भाषा शिकतायत, डिजिटल कौशल्य आत्मसात करतायत, लघु उद्योगही सुरू करतायत आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागीही होतायत. तर काही जण आपल्या आवडींना करिअरमध्ये रूपांतरित करतायत. या सर्व गोष्टी वर्गाच्या बाहेर घडतात, जिथे शिक्षक असतो अनुभव आणि पाठ्यपुस्तक असतं ते म्हणजे आपलं जीवन. मंडळी, स्वयंसेवा हे देखील असंच एक शिक्षण आहे. जेव्हा एखादा तरुण समाजातील गरजू लोकांसाठी काम करतो तेव्हा त्याला मानवी जीवनाचे अनेक पैलू समजतात. सहानुभूती म्हणजे काय, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि आपल्या कृतींचा इतरांवर कसा परिणाम होतो हे अशा अनुभवांमधून शिकायला मिळतं. अशा शिक्षणामुळे व्यक्ती केवळ यशस्वीच बनत नाही तर संवेदनशील नागरिकही बनतो.

मला असं वाटतं की प्रवास हा देखील आपल्यासाठी एक शिक्षकच आहे. नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन संस्कृती, वेगळी जीवनशैली पाहताना आपली दृष्टी व्यापक होते. अनेकदा एखाद्या छोट्या गावात भेटलेली व्यक्ती किंवा प्रवासात आलेला एखादा अनुभव आपल्याला आयुष्याबद्दल अशी शिकवण देतो जी अनेक वर्षांच्या अभ्यासातही मिळत नाही. इतकंच नाही

इतर मंडळी अपयश हा जीवनातील सर्वात प्रभावी शिक्षक मानला जातो. शाळेत आपण अपयशाला अनेकदा नकारात्मक दृष्टीनं पाहतो, पण वास्तवात अपयश आपल्याला स्वतःची ओळख करून देतं. ते आपल्याला मर्यादा दाखवतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचीही जाणीव करून देतं. कारण यशासाठीचे सर्वात मोठे धडे हे अपयशातून मिळालेले असतात. आयुष्यात काही वेळा आपण ठरवलेला मार्ग बदलतो, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत, काही योजना अपयशी ठरतात, पण त्याच वेळी नवीन दारं उघडतात. त्या प्रक्रियेत आपण लवचिकता शिकतो, परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता विकसित करतो. हे शिक्षण कोणत्याही परीक्षेत विचारलं जात नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज भासते. मंडळी, आजच्या काळात संवाद कौशल्य अत्यंत महत्त्वाचं झालंय. लोकांशी बोलणं, त्यांचे विचार समजून घेणं, मतभेद असतानाही आदरानं संवाद साधणं आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणं ही कौशल्य अनुभवातून विकसित होतात. मित्रमैत्रिणी, सहकारी, कुटुंबीय आणि समाज यांच्याशी असलेला संवाद आपल्याला सतत नवीन गोष्टी शिकवत असतो. मित्रांनो, वर्गाबाहेरच्या शिक्षणातून आणखी एक गोष्ट आपण शिकतो, ती म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे जे आपण आत्मसात करू शकतो. म्हणजे बघा ना, शेतकरी आपल्याला कष्टाचं महत्त्व सांगतात, तर एखादा कारागीर समर्पण शिकवतो, एखादा कलाकार सर्जनशीलता शिकवतो, तर खेळाडू शिस्त, एखादा शिक्षक ज्ञान देतो, तर सामान्य माणूस जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो. त्यामुळे आयुष्याला केवळ गुण आणि प्रमाणपत्रांच्या चौकटीत पाहणं आपण कमी केलं पाहिजे. अभ्यास महत्त्वाचा आहेच, पण त्याचबरोबर अनुभवांचीही शिदोरी जमवली पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम उत्सुक असलं पाहिजे. प्रश्न विचारणं, चुका करणं आणि त्यातून शिकणं हेही खूप महत्त्वाचं आहे. नवनवीन लोकांना भेटलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, उत्तमोत्तम साहित्य वाचलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकलं पाहिजे, आसपासच्या घटनांचं निरीक्षणही केलं पाहिजे. कारण जीवनातील सर्वात मोठं विद्यापीठ हे अनेकदा चार भिंतींच्या बाहेर असतं. मित्रांनो, खरं शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही, तर व्यक्तिमत्व घडवणं. खरं शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखणं. खरं शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं. खरं शिक्षण म्हणजे इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता निर्माण करणं. आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की काही महत्त्वाचे धडे हे आपल्याला अनुभवातून मिळालेले असतात. काही परीक्षा ह्या वर्गात दिल्या जातात, तर काही परीक्षा आयुष्यात. या जीवनाच्या परीक्षेमधून आपण अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक संवेदनशील बनत असतो. त्यामुळे प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक भेट, प्रत्येक चूक आणि प्रत्येक नवीन सुरुवात ही एक महत्त्वाची शिकवण आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमाचा वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: קרינה ושוב.
1: श्रोत्यो मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 मिनिटांनी ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश।
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश।
4: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी। भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग, पाणी वाचवा रे।

0: वर्षा कम रहने की संभावना है।
1: राष्ट्रीय परीक्षा एजेंसी एनटीए ने स्नातक पाठ्यक्रमों में प्रवेश के लिए संयुक्त विश्वविद्यालय प्रवेश परीक्षा सीयूईटी 2026 के परिणाम आज घोषित कर दिए। उम्मीदवार सीयूईटी के आधिकारिक पोर्टल पर अपना स्कोर कार्ड देख सकते हैं। एजेंसी के अनुसार इस वर्ष प्रवेश परीक्षा में 11 लाख से ज्यादा अभ्यर्थी शामिल हुए। FIH हॉकी प्रो लीग में आज भारतीय टीम का सामना पाकिस्तान से होगा। ये मुकाबला लंदन में भारतीय समयानुसार शाम 7 बजे से खेला जाएगा। फीफा फुटबॉल विश्व कप में आज रात 10:30 बजे ग्रुप के में पुर्तगाल का सामना अमेरिका और उज्बेकिस्तान से होगा। ग्रुप एल में रात 1:30 बजे इंग्लैंड का सामना घाना से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
3: आकाशवाणी नागपूर, आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वाघ हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। सन 2023 आणि 24 राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर। 1 जुलै रोजी मुंबईत पुरस्कार वितरण समारंभ। राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। आणि येत्या काही तासात विदर्भातील बहुतांश भागात वादळी पर्जन्यमानाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला। प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली। चंद्रपूर, गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वाघ मानव संघर्षाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे। तेंदूपत्ता, मोहफूल आणि इतर वन उत्पादनांच्या संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांवर वारंवार वाघांचे हल्ले होत असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। या पार्श्वभूमीवर विधानसभेत लक्षवेधीद्वारे गंभीर प्रश्न उपस्थित करत काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली। ज्या कुटुंबातील कर्ता सदस्य वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडतो त्या कुटुंबाचं आयुष्यच उद्ध्वस्त होतं। 25 लाख रुपयांची मदत मिळाली तरी मृत व्यक्ती परत येत नाही, त्यामुळे अशा कुटुंबातील पात्र सदस्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली। या प्रश्नाकडे केवळ वन्यजीव संवर्धनाचा विषय म्हणून न पाहता मानवी जीवन, रोजगार आणि पुनर्वसनाचा प्रश्न म्हणून पाहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून।
4: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली। या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता देखील वाढवला असून वार्षिक वेतनवाढीचा दर 2% वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली। महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं। यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचंही सरनाईक यांनी जाहीर केलं। राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियमन तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली। मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। दरम्यान महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयकाला विधान परिषदेने मंजुरी दिली आहे। महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते। राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं। आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फालके।
3: राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या पथकाची स्थापना केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं। 2023 सरकारनं या कृती दलाची स्थापना केली होती आणि यामार्फत गेल्या वर्षी 625 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट

0: केले होते. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला. राज्यातील कृषी, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी तसंच कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं सन 2023 आणि 24 राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचं औचित्य साधून बुधवार दिनांक 1 जुलै रोजी मुंबई इथं गौरवशाली सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सन 2023 आणि 24 साठी एकूण 189 पुरस्कार थीमचा गौरव करण्यात येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन राष्ट्रपतींनी सन्मान केला. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाणार आहे. नागपुरात आज महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांनी कथित बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांविरोधात एल्गार मोर्चा काढला. संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर काढण्यात आलेल्या मोर्चात संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान आंदोलकांनी राज्य सरकारकडे बाईक टॅक्सी सेवांबाबत तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. राज्यात बाईक टॅक्सी सेवांसंदर्भात लागू असलेल्या नियमांचं पालन न करता काही कंपन्या प्रवासी वाहतूक सेवा चालवत असल्याचा आरोप संघटनेनं केला. यामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि इतर वाहतूक व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचं तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचं आंदोलकांनी म्हटलं. मोर्चानंतर संघटनेच्या शिष्टमंडळानं प्रशासनामार्फत राज्य सरकारला निवेदन सादर करून कथित बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. अनुसूचित जातीचे अ ब क ड वर्गीकरण करून न्याय्य हक्क द्यावा आणि समाजावरील अन्याय थांबवावा या मागणीसाठी वाशिममध्ये मातंग समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जातीचं वर्गीकरण करावं अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. गुन्ह्यांचा तपास अत्यंत काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीनं शक्य व्हावा, तपासातील अनावश्यक मानवी हस्तक्षेप टाळता यावेत तसंच खटला कायद्याच्या कसोटीवर टिकेल इतपत भक्कम स्वरूपात मांडता यावा या दृष्टीनं राज्य सरकारच्या मार्व्हल या विशेष उद्देश संस्थेच्या वतीनं AI इन्व्हेस्टिगेशन प्लॅटफॉर्म म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तपास प्रणाली विकसित करण्यात येत आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर सुरुवातीला 2 पोलीस युनिट्समध्ये प्रायोगिक तत्वावर केला जाणार असून अनुभव लक्षात घेऊनच त्याची राज्यभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. मार्व्हलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी यासंदर्भात माहिती दिली. हा प्रकल्प ज्या पोलीस युनिट्समध्ये प्रायोगिक तत्वावर राबवला जाणार आहे त्या जिल्ह्यांची निवड पोलीस महासंचालक कार्यालयाकडून होणार असल्याचं पोद्दार यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन स्वनामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन शिक्षण संचालनालयानं केलं आहे. ऑनलाईन अर्जासाठी नॅशनल अवॉर्ड्स टू टीचर्स डॉट एज्युकेशन डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर 10 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. आषाढी वारीकरता पंढरपूरला जाण्यासाठी शेगाव उथून प्रस्थान केलेल्या संत श्री गजानन महाराजांची पालखी आज अकोला जिल्ह्यातल्या डाबकी इथं पोहोचली. दिवसभर शहर परिक्रमेनंतर दुपारी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली. या दिंडीत सुमारे 700 वारकरी सहभागी झाले आहेत. नागपुरात आज आकाशात काळ्या मेघांनी गर्दी केली असून येत्या काही तासात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, वाशिम आणि भंडारा या सर्व ठिकाणी आगामी काही तासात पावसाची शक्यता नागपूर

च्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस 14 दिवसांच्या विलंबानंतर सक्रिय झाला असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या आणि परवा राज्यातील अनेक भागात दमदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वाघ हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. सन 2023 आणि 2024 ते राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर. 1 जुलै रोजी मुंबईत पुरस्कार वितरण समारंभ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि येत्या काही तासात विदर्भातील बहुतांश भागात वादळी पर्जन्यमानाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी, तर माजी न्यायमूर्ती के टी थॉमस यांना समाजकार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक, तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण,

0: तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिलाय, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% ~58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभुराज देसाई यांनी आज सभागृह

0: दिली, तर वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर तिघं जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्झिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची UPI यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ॲप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्झिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला, त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या, त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते 2र्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण, अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती, तिहेरी तलाक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन, अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अतिशय गतिमान केल्यामुळे जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल 254,53,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या नार्कोटिक्स आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोशावर जिंकता येणार नाही, म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स

0: तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत. तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार योगेश सागर, नितीन राऊत, जयंत पाटील, अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली. मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे. या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांची परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात मंत्री आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग, शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग, उदय सामंत हे नगरविकास विभाग, हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क, तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहीपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं, याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे

0: यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्त्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी केईएम आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि कोणतेही संकट असो प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20, 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉक्टर राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय

0: कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
3: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

0: 102.7 MHz वर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा आजच घ्या.
2: कमी वेळात जास्त नफा,
3: बस एका क्लिक वर कमाल
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा आजच घ्या.
0: श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी.
6: किसान वाणी, किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा.
0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार.
7: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात कुक्कुटपालन याविषयी सुलोचना गजानन पांढरे, मुक्काम बिटरगाव बुद्रुक, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण मुक्काम पोस्ट बिटरगाव बुद्रुक, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील महिला सुलोचना गजानन पांढरे ज्या कुक्कुटपालन करतात यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि मंडळी त्यांच्याचकडनं आज आपण जाणून घेऊयात की त्या कुक्कुटपालन

0: अशा प्रकारे करतात याविषयी। तर सुरुवातीला सुलोचनाताई कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत, नमस्कार।
1: नमस्कार ताई।
0: ताई मला सांगा की कुक्कुटपालन गेले किती वर्ष झाले तुम्ही करत आहात?
1: 3 वर्ष झाले ताई कुक्कुटपालन।
0: अच्छा, 3 वर्ष। मग त्याआधी काय करायचं?
1: त्याआधी शेती करायची ताई।
0: अच्छा, तुमच्याकडे शेती आहे?
1: शेती आहे माझ्याकडे।
0: किती आहे?
1: 4 एकर।
0: अच्छा, 4 एकर शेती आहे। मग तुम्ही शेती आता नाही करत का?
1: करते ताई, शेती करून हा व्यवसाय करते।
0: अच्छा, 3 वर्ष झाले म्हणायचे तुम्ही करता। कोणत्या कोंबड्या आहे तुमच्याकडे?
1: आमच्या गावरान कोंबडी।
0: अच्छा, म्हणजे तुमच्या घरच्याच होत्या का त्या की कुठून आणल्या होत्या?
1: नाही, घरच्याच होत्या आमच्या पहिल्या।
0: हा,
1: ते मग आता वाढत वाढत गेल्या।
0: आता किती आहेत?
1: आता 10-11 कोंबडी आहे माझ्याकडे।
0: अच्छा, तरी मग तुम्ही शेड वगैरे बांधलाय त्यासाठी?
1: छोटा खोरडा तयार केलेला आहे, त्या खोरड्यातनी आहेत माझ्या।
0: अच्छा, 10 कोंबड्या आहेत। आणखी वाढवायचंय का तुम्हाला?
1: हो, वाढवायचं आहे।
0: अच्छा, मला सांगा की आता हा कुक्कुटपालनच हा व्यवसाय करावा हे कसं काय बरं सुचलं?
1: ताई, कुक्कुटपालन असा हा व्यवसाय आहे की याच्यातनी जास्ती खर्च लागत नाही।
0: बर,
1: ते कसं असते, खर्च याच्यामध्ये कमी, शेतकरी असल्यामुळे त्याच्यामध्ये खर्च कमी लागतो, आपल्याकडे पैसे नसतेच जास्ती, त्याच्यामुळे हा माझा निर्णय बा आपण जास्ती वाढवा, त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला ताई।
0: म्हणजे कुक्कुटपालन करायचं?
1: कुक्कुटपालन करायचं।
0: अच्छा, म्हणजे सुरुवातीला 2 होत्या, मग आता तुमच्या जास्त झाल्या?
1: पहिल्या 2 होत्या, 4 झाल्या, 6 झाल्या, अशा 10 आहे माझ्याकडे कोंबड्या ताई।
0: अच्छा, मग ह्या कोंबड्या आता मोठ्या झाल्यानंतर कुठे जाऊन विकता तुम्ही की तुमच्या घरीच येतं कस्टमर?
1: कस्टमर माझ्या घरी येतात।
0: अच्छा, म्हणजे तुम्ही याची पब्लिसिटी किंवा मग प्रसिद्धी कशी काय केली?
1: माझी ते कसे झाले ताई, का बा आपण जास्ती बनवू त्याला, बा अंडी घालायची जास्ती बनवायचं, बा गटातून बायका जे असतात, गरीब जे बायका असतात, त्यांना बा सांगायचं, बा मी पण करते तुम्ही पण करा, असं सांगायसाठी मी हे व्यवसाय करत आहे ताई।
0: अच्छा, मग ह्या कुठे घरीच तुमच्या ग्राहक येतात?
1: घरीच माझ्या ग्राहक येतात आणि घरूनच
0: घेऊन जातात
1: अंडी।
0: अंडी पण घेऊन जातात?
1: अंडी पण घेऊन जातात।
0: अच्छा, अंडी तर गावरानी अंडी म्हटलं तर खूप महाग असते,
1: 20-25 रुपयाला अंडी।
0: अच्छा,
1: आहे ताई।
0: अच्छा, कोंबड्यांचं कसं असतं की त्याला खूप उष्णता लागते, मग तुम्ही हे कसं काय केलं?
1: उष्णता खूप लागते ताई, तिथं कसं तरी असं आम्ही बनवतो ते खोरड्यात थंड गारवा, असं स्वच्छता त्याची चांगली करून, पुन्हा काय त्याला थंडावा, कांदे, गोबी, आपली फळभाजी त्याच्यात टाकून गारवा त्याचा असा
0: तयार केलेला। म्हणजे खुराड्याच्या वर की खाली?
1: खाली खायला, त्याला खुराड्याच्या वर तर टाकायचं थोडस गारवा, गवत किंवा अशी ती काही असलं तर गवताचं असं टाकू शकतो आपण।
0: अच्छा, आणि मग त्याला प्रकाश पाहिजे असते, असं लाईट पाहिजे असते, मग त्याची व्यवस्था कशी केली?
1: प्रकाश लाईट तो अशा राहतात ना खुराड्याच्या बाहेर जाताना, उजड असते ना त्याच्यावर, असं बांबू वर बसतात ते।
0: अच्छा, म्हणजे ती पण व्यवस्था केली?
1: ती पण व्यवस्था केलेली आहे।
0: असं आम्ही असं बाहेर जाताना बघतो की काही लोक म्हणतात की कुक्कुट पालन करताना त्याचा खूप असा घाण वास येतो म्हणते।
1: स्वच्छता करायला लागते ना ताई, मग रोज उठायचं, त्याची झाडझूड करायची, त्याची घाण स्वच्छ करून असे हे करायचे त्यांचं।
0: अच्छा, मग हे जे खुराड आहे तुमचं कोंबड्यांचं, हे घराच्या जवळ आहे की शेतातच आहे?
1: नाही नाही, घराच्या जवळच आहे आमच्या।
0: त्याचा त्रास काहीच नाही तुम्हाला, वास वगैरे काहीच?
1: मी स्वच्छता स्वतः मी करते ताई।
0: अच्छा, हे सगळं तुम्ही करता?
1: स्वतः मीच करते, स्वच्छ रोज उठते, रोज स्वच्छता करते।
0: अच्छा, दिनचर्या सांगा ना सकाळपासून संध्याकाळपर्यंतची या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये तुमची?
1: मी दिवसभर नाही करत आहे, मी सकाळपासून 2 घंटे करते।
0: बर, सकाळी?
1: हो।
0: कसं कसं काय काय करता?
1: पहिले उठते, ते ना सोडते, ते घाण त्यांची साफ करते, पुन्हा त्यांना खाद्य टाकते, कांदे कापून टाकते, फळभाज्या, टोमॅटो।
0: फळभाज्या पण खातात का ते?
1: हो, फळभाज्या सुद्धा खातात तो।
0: अच्छा अच्छा, पण ते कांदे म्हणजे तिखट असते मग ते?
1: तिखट कांदे सुद्धा ते खातात,
0: पण ते रागीट होतात म्हणते कोंबड्या त्यांनी, मग ते
1: काहीच होत नाही ताई, रागीट पण होत नाहीत, काहीच नाही,
0: हा
1: फक्त आपलं मन असते पहिल्या लोकांचं, कावा रागीट म्हणजे कांदे खाल्ल्यानं रागीट होतात, कांदा असा हे असतो थंडा, त्याच्यामुळं कोंबडी लवकर अंडी देते, कांदे खाऊन लवकर ती अंडे देते।
0: अच्छा,
1: त्याच्यामुळे कांदे आम्ही टाकतो तिला, गोबी, टोमॅटो असं खाद्य त्यांना टाकतो, 2 घंटे मी

0: देतेस का त्यांना? अच्छा, संध्याकाळची वेळ द्यायचं काम नाही?
1: हा, संध्याकाळची वेळ द्यायचं काम नाही. खुराडात ते
0: आपणआप म्हणजे स्वतःच येतात की तुम्हाला असं पकडून पकडून टाकावं लागतं?
1: स्वतःच ते खुराडा काढला का सर्व 10-10 ते जाऊन बसतात.
0: अच्छा, म्हणजे इतक्या तुमच्या जवळीक झालेली आहे त्या कोंबड्यांशी की असं या म्हणायची पण आवश्यकता नाही तुम्हाला, ते
1: बोलवला कच येतात.
0: अच्छा, अरे वा, खूप म्हणजे असं पाळीव झालेलं आहे.
1: पाळीव झालेलं आहे ना, असं मला असं वाटायला की बाबा अजून जास्ती घ्यावं, अजून
0: आणखी
1: आपला व्यवसाय पुन्हा जास्ती वाढवा.
0: अच्छा, कोंबड्यांचं कसं, कोंबड्यांवर अनेक आता आपण बघतो की फ्ल्यू सारखे रोग येतात किंवा आणखी मर येते त्याच्या

0: तुमच्या जवळ झालेली आहे त्या कोंबड्यांशी की असं या म्हणायची पण आवश्यकता नाही तुम्हाला, ते
1: बोलवला कच येतात.
0: अच्छा, अरे वा, खूप म्हणजे असं पाळीव झालेलं
1: आहे. पाळीव झालेलं आहे ना, असं मला असं वाटायला की बा अजून जास्ती घ्यावं, अजून
0: आणखी
1: आपला व्यवसाय पुन्हा जास्ती वाढव.
0: अच्छा, कोंबड्यांचं कसं, कोंबड्यांवर अनेक आता आपण बघतो की फ्ल्यू सारखे रोग येतात किंवा आणखी मर येते त्याच्यावर, मग अशा वेळी तुमच्या कोंबड्यांवर नाही आली का?
1: येतात त्यांना, नाही का ते म्हणजे औषधी द्यावं लागते ताई त्याला.
0: बरं, मग ते कसं केलं तुम्ही?
1: ते औषधी आम्ही बोलावतो ढानकीहून, आम्ही ते औषधी बोलावतो, नंतर ते स्वतः मी देते त्याला.
0: अच्छा, तुम्ही देता? हो. तुम्हाला कसं देता येईल? ते
1: पकडायचं.
0: अच्छा, कोंबडीचं ते डोळ्यात देतात म्हणते?
1: हो, डोळ्यात पण टाक, ड्रॉप भेटते ना तो, ड्रॉप पकडायचं कोंबडीला, ड्रॉप घ्यायचा आणि त्याच्या डोळ्यातनी टाकायचा.
0: अच्छा, टाकू देते का?
1: पकडून टाकू देते.
0: अच्छा, पकडून टाकू देते. तुम्हाला या व्यवसायामध्ये किंवा या कामामध्ये आणखी कोण मदत करता?
1: माझे मालक.
0: अच्छा, काय नाव त्यांचं?
1: गजानन तुकाराम पांढरे.
0: अच्छा, ते तुम्हाला मदत करतात, त्यांचं प्रोत्साहन आहे तुम्हाला. अच्छा, किती शिकलात ताई तुम्ही?
1: मी 8वी शिकली ताई.
0: पुढे नाही शिकलात?
1: नाही.
0: का हो?
1: ताई माझं लग्न लवकरच झालं.
0: बरं, म्हणून मग पुढे नाही शिकलात. अच्छा, पुढे काय करायचं म्हटलं तुम्ही याच व्यवसायामध्ये?
1: या व्यवसायामध्ये मला बचत गटातून महिला खूप पुढे न्यायचं ताई.
0: अच्छा, म्हणजे तुमचा गट आहे?
1: आमचा.
0: काय गट आहे, गटाचं नाव तुमच्या?
1: आमचा जय संतोषी मा.
0: जय संतोषी, ते ढानकीचंच आहे.
1: हो, ढानकी.
0: किती महिला आहात तुम्ही?
1: आम्ही 10 महिला आहो.
0: 10. किती आहे तुमची सेव्हिंग, बचत किती आहे? म्हणजे एक एक महिला किती देते म्हणायची?
1: एक एक महिला 100 रुपये देते बचती, तर आमची सेव्हिंग असेल 3-4 लाख रुपये आमच्या अकाउंटला
0: आहे. मग या बचत गटातून पण अनेकदा आपल्याला काय होतं की कर्ज लोन मिळतं, मग त्यातूनही आपण व्यवसाय सुरू करू शकतो. तुम्ही नाही केला का हा प्रयत्न?
1: ते काही अशा महिला राहतात मॅडम का, तेला कोणाला मालकांना पटत नाही त्यांच्या, स्वतःच मी करते मग तुम्हाला सांगते.
0: अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतः करून बघत आहात आता, आणि मग तुमचं जर का सगळं व्यवस्थित आणि सक्सेस झालं तर मग तुम्ही त्यांना सांगणार. अच्छा, तुम्ही कोण आहात या गटामध्ये?
1: गटामध्ये मी हेच आहे,
0: सदस्य आहात, अध्यक्ष आहात, सदस्य आहेत. अच्छा, 10 महिला आहे तुमच्या गटामध्ये. त्या काय करतात की त्या फक्त सेव्हिंग म्हणजे बचत करतात?
1: बचत ती करतात, ती पण महिला आमच्या आहेत, त्यांना पण मला घेऊन चालायचं आहे 10 महिलांना.
0: अच्छा, तुम्हीच घेऊन चालणार त्यांना? पण तुम्ही तर सदस्य आहात.
1: सदस्य असली तरी मी, माझं म्हणणं असं आहे की मी पण त्यांना गरीब आहे, तर त्यांनी 10 महिला त्यांना माझ्यासोबत घेऊन जाणार. मी पहिले मी व्यवसाय करणार, ह्याच्यानंतर त्यांना पण सांगणार की बा तुम्ही पण करा हा व्यवसाय.
0: अच्छा, तुम्हाला छान वाटते का इतर व्यवसायापेक्षा किंवा इतर दुसरं काही काम करण्यापेक्षा?
1: शेती करून मी ते करू शकतो मॅडम, तर हे चांगलं आहे, बिना खर्चिक आहे, हे कोणी करू शकत नाही. असा खर्च लावून महिला, गरीब महिला करू शकत
0: नाही, करू शकत. बरोबर,
1: तर हे कमी याच्यामध्ये, कमी पैशातनी कमी म्हणजे जास्ती उत्पन्न काढू शकतात. हे अंडे, ते जे लोक मांस खातात त्यांना.
0: बरोबर, चिकन ची किती मागणी आहे, आणि महत्वाचं म्हणजे गावरानी कोंबडीचं चिकन ची खूपच मागणी आहे.
1: खूप खूप मागणी आहे ती.
0: एक कोंबडी म्हणजे साधारणपणे
1: 600 रुपये किलो मागणी.
0: अच्छा, 600 रुपयाला एक कोंबडी जाते म्हणायची तुमची, म्हणजे ती किलोनुसार असेल?
1: किलोनुसार असते.
0: अच्छा, तुम्ही घरीच मोजून देता की मग ते आहे?
1: घरीच मोजून देतो.
0: अच्छा, कोंबडे किती आहेत? कोंबड्या असं काही?
1: कोंबडे 3 कोंबड्या आहे आणि बाकीच्या कोंबड्या आहे.
0: ते त्यातल्याच आहे की दुसऱ्या?
1: त्यातल्याच आहे.
0: त्यातल्याच आहे. काय वाटतं तुम्हाला की हा व्यवसाय करताना कसं वाटतं?
1: छान वाटते मॅडम हा व्यवसाय करताना, कमी पैशात छान म्हणजे 4 महिला घेऊन चालणारा हा व्यवसाय आहे मॅडम.
0: अच्छा, तुमची स्वतःची प्रगती काय म्हणते यामध्ये की इतर बायका ज्या घरीच राहतात, घरीच काहीच करत नाही आणि तुम्ही काहीतरी करत आहात, तर तुम्हाला काय वाटतं?
1: मला छान वाटते मॅडम, मला असं वाटते का मी पुढे जावं, 4 महिलांना घेऊन पुढे जावं.
0: अच्छा,
1: माझी हीच इच्छा आहे मॅडम की बा मी व्यवसाय हा करावा आणि माझ्या 9 महिला जे आहेत त्यांना पण मी सोबत घेऊन
0: हा व्यवसाय पुढे न्यायचा. तर सुलोचना, तर आज आपण इथे आलात आणि आमच्याशी अगदी मनमोकळेपणे बातचीत केली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार ताई.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कुक्कुटपालन याविषयी सुलोचना गजानन पांढरे, मुक्काम बिटरगाव बुद्रुक, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जनसेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
5: मंडळी, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संवाद। संवादाचा विषय आहे पक्षी ही सुस्वरे आळविती। लेखन आहे सुमेध मुंगले यांचं। सहभागी कलावंत आहेत विनोद हनवते, प्रज्ञा निळकरी, मृणालिनी दहीकर आणि सुमेध मुंगले। चला तर मंडळी ऐकूयात हा संवाद, पक्षी ही सुस्वरे आळविती।
6: पक्षी ही सुस्वरे आळविती या संवादाचं लेखन केलं आहे सुमेध महादेवराव मुंगले। श्रोते हो, दुपारी शाळेची घंटा वाजली। मधल्या सुट्टीमध्ये मुलं वर्गाबाहेर पडतात। एक चिमणी शाळेच्या पटांगणात मरून पडते आणि तिथून हा संवाद सुरू होतो।
7: अरे ये मयूर, इकडे ये बघ, इथे काय आहे, ये लवकर इकडे।
8: काय काय झालं राघव? अगं कोकिळा इकडे, इथे बघ।
7: अरे मयूर, इथे बघ, एक चिमणी मरून पडलेली आहे बिचारी।
9: अरे अरे रे, कोणी मारलं असेल ह्या बिचाऱ्या चिमणीला?
8: कोणी मारले असेल माहिती नाही, पण आता तिची पिल्लं आणि त्या पिल्लांना कोण चारा देईल बरं?
7: हो ना। अरे मयूर, कोकिळा पक्षी सुद्धा जीवच आहे। आपण या आपल्या सजीव सृष्टीचे आणि ते शेतकऱ्यांचे मित्र सुद्धा असतात असे मी पुस्तकात वाचले आहे।
9: आता ते कसे सांगू शकशील का?
7: हे बघा, साप, बेडूक, फुलपाखरे, मधमाशा, कोंबड्या, शेळ्या असे अनेक प्राणी पक्षी शेतकऱ्यांचे मित्र असतात। परंतु पक्षी शेतातील धान्य खाऊन फस्त करतात अशी एक गैरसमजूत आहे। काही पक्षी शेतातील धान्य खात नसून पिकांची काढणी झाल्यावर शेतातील पडलेले दाणे टिपतात। शेतामध्ये असलेले किडे ते खाऊन टाकतात। सरपटणारे प्राणी उंदीर यासारखे उपद्रवी प्राणी खाऊन टाकतात, त्यामुळे ते शेतीचे संतुलन राखण्याचे काम करतात।
8: हो का? अरे मी तर असे वाचले आहे की पक्षी पिकांचे नुकसान करतात, म्हणून तर अमेरिकेमधील लोकांनी कॅरोल आणि पॅराकिट या पोपटांच्या सुंदर प्रजातीचा वंशजच संपून टाकला। माऊंच्या आदेशानंतर चीनी नागरिकांनी सुद्धा लाखो चिमण्यांची कत्तल केली होती। त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासमारीचा सामना करावा लागला। पीक उत्पादनच न झाल्याने लाखो लोक मृत्युमुखी पडले। शेवटी चीनी सरकारला रशियामधून चिमण्या आयात कराव्या लागल्यात।
9: अरे बापरे, हो का? अरे सकाळच्या वेळी घरातील परसबागेमध्ये पक्ष्यांच्या मंजूळ गुंजनाने येणारी जाग सकाळ कशी प्रसन्न करून सोडते। माझ्या घरी बाबांनी लावलेली खूप झाडे आहेत, रोज सकाळी पक्षी तिथे येतात आणि किलबिलाट करत असतात। त्या किलबिलाटानेच मला जाग येते। इतकेच काय तर सकाळ आणि संध्याकाळी पक्ष्यांचे थवे बघायला सुद्धा मिळतात आणि ते बघून मन कसं प्रसन्न होते।
10: काय काय काय रे, काय आहे तिकडे, कशासाठी गोळा झालात तुम्ही? मयूर, राघव, कोकिळा, काय करत आहात तुम्ही तिकडे?
7: मॅडम, इथे एक चिमणी मरून पडली आहे।
10: अरे रे,
9: तो पक्षी खाली पडला।
10: मेला का ग?
7: हो मॅडम, मरूनच पडला तो।
9: फार वाईट झालं।
8: अरे
10: बघा, आपण पाणी आणि दाणा या पक्ष्यांसाठी ठेवला ना तर या पक्ष्यांचा जीव वाचू शकतो, नाही का?
9: हो ना,
7: नक्कीच मॅडम,
9: नक्कीच।
10: मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का?
9: काय मॅडम?
10: पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, बीज प्रसार होतो, निसर्गाची सुंदरता वाढते

0: सकाळी सकाळी पक्ष्यांच्या सुमधुर आवाजाने माणूस ताजातवाना होतो.
1: होय मॅडम.
0: पण आज विषारी रसायनाचा अतिवापर फळे धान्य यावर होतो आहे, हो की नाही? त्यामुळे बरेच पक्षी ते खाऊन मृत्युमुखी पडतात. आपले स्वच्छता दूत असलेली गिधाडे जनावरांवर रसायनाचा अतिवापर केल्याने ते दगावतात. पशुपालक मृत पावलेले जनावर तसेच उघड्यावर फेकून देतो. अशा जनावरांचे मांस खाल्ल्याने गिधाडे मृत्युमुखी पडल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले. तसंच आणखी एक, मोबाईलच्या टॉवरमधून आणि मोबाईलमधून निघणारी किरणं, त्यापासून सुद्धा पक्षी मरतात बरं. त्यामुळे चिमणी, कावळे आणि इतर पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याचं आपल्याला आढळून आलेलं आहे. माहिती आहे का तुम्हाला हे?
2: नाही मॅडम.
1: आणखी एक गोष्ट अशी आहे, एक पक्षी लाखो मैलाचा प्रवास करून स्थलांतरण सुद्धा करतात. ते ठरल्यावेळी एका मुलखातून दुसऱ्या मुलखात स्थलांतर करायचे आणि नंतर नियमितपणे परतायचे. हे पक्ष्यांच्या स्थलांतरणाचे खास वैशिष्ट्य आहे बरं का?
3: आणि हो, उडण्याच्या वरदानामुळेच पक्षी इतर प्राण्यांपेक्षा जास्त लांबवर स्थलांतरण करतात.
2: मी वाचलं आहे की पक्ष्यांच्या स्थलांतरणाची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये अन्नाची उपलब्धता, हवामान सोसण्याची क्षमता, पक्ष्यांची थंडी सोसण्याची क्षमता चांगली असते, तरी युरोप सायबेरियातील हिवाळा अति कडक असतो. ह्या हिवाळ्यातील थंडी सोसणे पक्ष्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे असतो. म्हणून या भागातील पक्षी उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व इराण, भारतीय उपखंड, आग्नेय आशियात स्थलांतर करतात. त्यानंतर युरोप आणि सायबेरियामध्ये उन्हाळ्यात खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते आणि पक्षी पुन्हा या ठिकाणी स्थलांतरण करतात.
0: आणि मुलांनो, लक्षावधी वर्षाची स्थलांतरणाची ही सवय यामुळे बहुतांशी स्थलांतरित पक्ष्यांच्या जातीमध्येच जन्मतः स्थलांतराचं ज्ञान असतं. उदाहरणार्थ पेरू आणि चिली देशातील काही पक्षी जनुकीय सवयीमुळे अन्न उपलब्ध नसलेल्या भागातही स्थलांतर करतात, तर काही काही पक्षी शिकाऱ्यांपासून सुरक्षितता मिळावी म्हणून स्थलांतर करतात, तर काही पक्षी पिल्ल्यांच्या प्रशिक्षणासाठी देखील स्थलांतर करतात. बघा बरं, कोकिळा नावाचा पक्षी उत्तर प्रदेशातून मार्चच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात येतो आणि ऑगस्टमध्ये दक्षिण भारताकडे स्थलांतर करतो.
2: आणि मॅडम, बहुतांशी पक्षी हे दिनचर असतात, तर फारच थोडे पक्षी हे निशाचर असतात. घुबडामधील बहुतांश जातीचे पक्षी हे निशाचर असतात. तसेच रात्र बगळा, टिटवी, वटवागुळ हे काही पक्षी निशाचर आहेत.
0: हो ना. आणि मुलांनो, पक्ष्यांबद्दल सांगायचं झाल्यास आणखी एक, वेगवेगळे खाद्य मिळवण्यासाठी उडतानाच्या हालचालींना अनुरूप अशी पक्ष्यांच्या पंखाची रचना असते. तुम्ही बघितलं का कधी? बघा एकदा. जसं एकाच ठिकाणी पंख न हलवता तरंगणे, जलद झेप घेणे, पंखांची थोडी उघडझाप करून हवेत तरंगणे, तसंच हवेत तरंगताना मध्येच पंखांची जलद फडफड करणे, भरारी मारताना मध्येच पंख मिटवणं, कमी उंचीवर असताना पंखांची अतिजलद फडफड आणि सरळ उड्डाण, त्याचप्रमाणे पक्ष्यांच्या शारीरिक रचनेमध्ये पक्ष्यांच्या चोचीचा उपयोग सुद्धा त्यांच्या सोयीनुसार केला जातो. तुम्ही कधीतरी या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या.
3: अरे वा, किती छान. पण मॅडम, तो कसा? मॅडम
0: सांगते, तुम्ही बघितलं का, मासे पकडण्यासाठी दात्र्या असलेली चोच, दलदल किंवा चिखलातून अन्न काढून घेण्यासाठी पाणी किंवा चिखलातून अन्न शोधण्यासाठी, तसेच सुतार पक्षी हा लाकडामध्ये असलेली कीड, लाकडाला किंवा झाडावर असणारा खोड किडा, तो आपल्या चोचीने तासून अन्न म्हणून खाऊन टाकतो. आपली उपजीविका तो त्यावरच करतो. इतकेच काय तर फुलातील मध खाण्यासाठी, बिया किंवा कठीण कवचाची फळं तोडून खाण्यासाठी, फोडून खाण्यासाठी पक्षी चोचीचा उपयोग करतात.
1: मॅडम, त्यासोबतच

0: पक्ष्यांच्या पंखांची रचना सुद्धा महत्वाची असते, नाही का?
1: ती कशी?
0: ती म्हणजे वेगवेगळे खाद्य मिळवण्यासाठीच्या उडतानाच्या हालचालीच्या अनुरूप अशी पक्ष्यांच्या पंखांची रचना असते.
2: म्हणजे काय?
0: जसे की एकाच ठिकाणी पंख न हलविता तरंगणे, जलद झप घेणे, उदाहरणार्थ बहिरा, ससाना, गरुडे यासारखे पक्षी कमी उंचीवर असताना पंखांची अति जलद फडफड करणे, अशी पक्ष्यांच्या पंखांची रचना केलेली असते.
1: आणि मयूर पक्ष्यांना विविध रंगाची पिसे देखील असतात, जसे की मोराची आकर्षक पिसे. ही सर्वांनाच मोहित करतात. आपण नाही का मोराचे पीस आपल्या पुस्तकामध्ये ठेवतो? ते पीस बघितल्यावर आपल्याला किती आनंद वाटतो. त्याचप्रमाणे हिरवे असलेली पोपटाची पिसे आणि इतरही बऱ्याच पक्ष्यांची पिसे आपल्याला आकर्षित करीत असतात. आपले आदिवासी बांधव या पिसापासून आकर्षक अशी टोपी बनवितात आणि आपल्या सण उत्सवामध्ये ते घालतात आणि नृत्य करतात. पक्ष्यामध्ये असणारी विविध रंगाची पिसे हे रंग एका जातीच्या पक्ष्याला दुसऱ्या जातीच्या पक्ष्याहून वेगळे करतात. नर मादी पक्ष्याचे रंग देखील वेगळे असतात. सामान्यतः पक्ष्यामध्ये नर अधिक सुंदर असतो.
0: मला तर मोराचे पंख खूप आवडतात.
1: नक्कीच. आणखी एक, कुठल्याही पक्ष्याला तीन प्रकारचे पिसे असतात. एक बाह्य पिसे, या पिसांचे रंग एका जातीच्या पक्ष्याला दुसऱ्या जातीपासून वेगळे करतात. यात साधारणपणे शेपटीची पिसे, उडानाची पिसे आणि इतर बाह्य पिसे याचा समावेश होतो. दोन अंतर्बाह्य पिसे, ही पिसे लवचिक असतात आणि बाह्य पिसाखाली दडलेली असतात. तीन अंतर्गत पिसे, ही पिसे सर्वात आतमध्ये असतात आणि केसाच्या लवीप्रमाणे दिसतात.
3: बरोबर राघव. आणि मुलांनो, पक्ष्यांमध्ये खाण्यापिण्याच्या तसेच किडे कीटक खाण्याच्या बाबतीत प्रचंड विविधता दिसून येते बरं.
2: म्हणजे ती कशी असते मॅडम?
3: सांगते ना, फुलातील मकरंद, फळे, लहान रोपं, छोटे प्राणी, साप आणि विविध किडे कीटक पक्षी खातात.
2: अच्छा.
3: काही शिकारी पक्षी वगळता किडे हे बहुतांशी पक्ष्यांचं आवडतं अन्न आहे. किंबहुना किड्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठीच पक्ष्यांचा जन्म झाला असेल असं वाटतं मला. तुम्हाला काय वाटतं? पक्ष्यांना दात नसल्याने ते चोचीने खाद्यपदार्थ प्रथम जितके लहान आकारात तोडता येईल तितके तोडतात आणि लगेच गिळतात.
0: मॅडम, मी तर असे ऐकले आहे की पक्षी स्थलांतर सुद्धा करतात.
1: मयूर, कधी कधी पक्षी तर खूप लाखो मैलाचा प्रवास करून स्थलांतर करतात. तर काही पक्षी सर्बिया, युरोप यासारख्या ठिकाणावरून स्थलांतर करतात.
3: हो, खरंच आहे. ठरल्या वेळी एका मुलखातून दुसऱ्या मुलखात स्थलांतर करायचं आणि नंतर नियमितपणे परतायचं, हे पक्ष्यांच्या स्थलांतराचं खास वैशिष्ट्य आहे.
2: आणि मॅडम, निरीक्षण किंवा पक्षी बघायचे असेल तर सकाळी किंवा सायंकाळी पक्षी जास्त क्रियाशील असतात, त्यामुळे पक्ष्यांचा मंजूळ आवाज तसेच विविध प्रकारचे पक्षी आपल्याला बघतसुद्धा येतात.
3: मग काय तर.

अगदी बरोबर. तसेच काही ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी आणि पक्षी संवर्धनासाठी शासनाने राखीव पक्षी अभयारण्याची सुद्धा सोय केलेली आहे. जसे की माढोक पक्षी अभयारण्य, नांदुरा मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे प्रसिद्ध आहे. तसेच राजस्थानमधील भरतपूर राष्ट्रीय पक्षी अभयारण्य हे पण प्रसिद्ध आहे. याचप्रमाणे पक्षीप्रेमी या पक्ष्यांच्या राखीव ठिकाणी पक्षी निरीक्षण करीत असतात. पक्ष्यांच्या निरीक्षण करायचे असल्यास काही पक्षी सायंकाळी आणि रात्री सुद्धा कार्यशील असतात. त्यांना निशाचर म्हणतात. उदाहरणार्थ घुबड, रानपिंगळा, वटवाघळे हे पक्षी बघायचे असतील, त्यांचे आवाज ऐकायचे असतील, तर मात्र सायंकाळी

0: किंवा रात्री बाहेर पडायला हवे.
1: होय मयूर. हिवाळ्यात आपल्या देशात अनेक प्रजातीचे पक्षी स्थलांतर करून येतात. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात अनेक स्थानिक पक्षी पिलांना जन्म देतात. त्यामुळे तिन्ही ऋतूमध्ये पक्षी निरीक्षण करायला चांगले असते.
2: त्याचप्रमाणे पक्ष्यांच्या स्थलांतरामागील सर्वात मोठी आणि मूळ प्रेरणा म्हणजे अन्नाची उपलब्धता आहे. तीव्र हिवाळा किंवा बर्फवृष्टीमुळे जिथे अन्नाचा तुटवडा निर्माण होतो तिथून पक्षी मुबलक अन्न असलेल्या उबदार प्रदेशात जातात. तसेच स्थलांतर करणारे पक्षी दरवर्षी एकाच ठराविक मार्गाचा वापर करतात. हजारो मैलांचा किंवा किलोमीटरचा प्रवास करूनही ते अत्यंत अचूकपणे आपल्या मूळ ठिकाणी पोहोचतात. बऱ्याचदा एकाच जातीचे पक्षी एकत्र जमतात आणि थव्याने आपल्या प्रवासाला सुरुवात करतात. आपण थवा बघतो की नाही पक्ष्यांचा? अगदी तसंच. बघा बरं मुलांनो, आज या मरून पडलेल्या चिमणीमुळे कितीतरी माहिती आपल्याला पक्ष्यांबद्दल मिळाली.
3: हो ना.
1: हो मॅडम,
0: अगदी बरोबर. आम्ही सर्व मुले आपल्या शाळेमधल्या वाचनालयात विविध पक्ष्यांबद्दल विविध विषयांची पुस्तके वाचत असतो. आपल्या शाळेमधील बदके सर आम्हाला नवीन नवीन पुस्तके वाचण्यासाठी देत असतात. त्यामुळे विविध पक्ष्यांची ओळख होते आणि आम्हाला प्रेरणासुद्धा मिळते. त्यांच्या सवयी, ऋतुमानानुसार आपल्याकडे स्थलांतरण करणारे पक्षी ह्या सारख्या विविध पक्ष्याबद्दल असणारी माहिती आम्हाला मिळत असते.
3: होय मयूर, अगदी खरं आहे.
2: परंतु मुलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या.
3: ती कोणती मॅडम?
2: पक्ष्यांना विनाकारण दगड मारणं, पक्ष्यांच्या पिल्लांची छेड काढणं, पक्ष्यांची अंडी पळवणं असं आपण केलं नाही पाहिजे. हो की नाही?
0: तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे मॅडम. मॅडम, आम्ही मुलं जेव्हा पतंग उडवितो तेव्हा बरेच पक्षी पतंगाच्या मांज्याला अडकून जखमी होतात.
2: हो ना.
0: तर काही बिचारे रक्तबंबाळ सुद्धा होतात.
2: मग काय,
0: काही पक्षी तर मृत्युमुखी सुद्धा पडतात.
3: अगदी बरोबर.
0: परंतु मी पतंग उडवताना मांज्याचा वापर करीत नाही बरं का, त्यामुळे पक्षी जखमी होण्याचा प्रश्नच नाही.
2: शाबास, खूप शहाणा आहे मयूर. मुलांनो, आजतागायत देशात तद्वतच जगामध्ये पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आलं आहे. तुम्ही पण ऐकलं असेलच. त्यामुळे पक्षी संवर्धन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
1: आणि मॅडम, आपण पक्षी आणि पक्ष्यांची पिले यांची घरटी नष्ट होणार नाही याची काळजी घेऊया.
2: ती तर अगदीच महत्त्वाची आहे.
3: आणि मॅडम, मी उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांनी माझ्या घरी असणाऱ्या झाडांवर पक्ष्यांसाठी आणि पाणी पिण्यासाठी सुद्धा भांडे भरून ठेवते. बिचारे ते पाणी पिऊन तृप्त होतात. माझी आई दररोज पक्ष्यांना अंगणात तांदूळ, गहू सुद्धा खाद्य म्हणून देते.
2: अरे वा.
3: चिमण्या, कावळे आणि इतर पक्षी ते धान्य टिपून घेतात आणि निघून जातात. मी आणि माझी आई पक्ष्यांना दररोज खाद्य घालत असते आणि आम्हाला त्यामुळे खूप समाधान सुद्धा मिळतं.
2: वा कोकिळा, शाबास शाबास.
3: जेव्हा ते आमच्या अंगणामध्ये दाणे टिपायला येतात.
0: आणि हो मॅडम, पक्षी संवर्धनासाठी शासकीय स्तरावर सुद्धा प्रयत्न केले जातात. इथून काही वर्षापूर्वी पुणेमध्ये घुबड संमेलन आयोजित केले होते. पक्षी संशोधक डॉक्टर सलीम अली, प्रसिद्ध लेखक अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यासारख्या अनेक पक्षी अभ्यासकांनी पक्षी संवर्धनासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येतात.
2: होय मुलांनो. बरं झालं, आता शाळेत चला. चला आता परत वर्गात जायचं आहे आपल्याला.
0: होय होय होय, चला चला.
2: श्रोते हो, हा सर्व पक्ष्यांबद्दलचा संवाद एक पक्षी झाडाच्या फांदीवर बसून ऐकत असतो आणि मनाशीच म्हणतो, चला कुणीतरी आमच्याबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त करत आहेत. मानवाने भविष्यात आपल्याला अभय द्यावे हीच माफक अपेक्षा आणि फांदीवरून उडून जातो.
4: आणि मंडळी आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार.
5: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्यात येत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश। महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ। आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण झालं। साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी पी नारायणन यांना आणि समाज कार्यासाठी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती के टी थॉमस यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं। क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकीपटू सविता पुनिया यांचा पद्मभूषण प्रदान करून गौरव करण्यात आला। कला क्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला। महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। अभिनेता आर माधवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कला क्षेत्रातली पद्मश्री मिळाली। उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली। दिवंगत अभिनेते सतीश शाह यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला। यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले, त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले। केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे। मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे।

0: केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्त्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज, टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आत्तापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले. या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचारविरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. April 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिर्षक यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10,00,000 रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्त्वाचे सामने होत आहेत.

नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्थीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट केमध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरू होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एलमध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडा टोरंटो इथं 4:30 गट एलमधल्या आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या 7:30 ग्वाडलहारा इथं गट केमधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना डीआर काँगोशी होईल. भारत अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं INS उदयगिरी हे युद्धजहाज आणि INS कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्धनौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Andhra over Delhi, Haryana, Chandigarh and West Uttar Pradesh till tomorrow. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीच्या